नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.65 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढ शके 1948 अर्थात 24 जून 2026. सकाळचे 5:58 आणि 38 सेकंद झालेत. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारणसभेत मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारणसभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र। यानंतर 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

श्रीकृष्ण अष्टकम आत्ताच आपण ऐकलं. गायक होते पी बी श्रीनिवास. श्रोते हो, पहाटेची कोवळी किरणं आसमंतात पसरू लागतायत. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि निसर्गाची प्रसन्न चाहूल नव्या दिवसाचं स्वागत करते. ऐकूया राजा बढे रचित भूपाळी, संगीतकार स्नेहल भाटकर.

लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी गायलेली भूपाळी आत्ताच आपण ऐकलीत. श्रोते हो, महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजे संत वाङ्मय आणि अभंगवाणी. संतांच्या शब्दांमध्ये भक्ती, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा अनमोल संदेश दडलेला आहे. अशाच संत साहित्यातील एक अजरामर रचना म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींनी अर्पण केलेला इंद्रायणी काठी हा भावस्पर्शी अभंग.

इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर वसलेल्या आळंदी नगरीचं आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचं अत्यंत सुंदर वर्णन या अभंगातून आपल्याला अनुभवायला मिळतं. संत ज्ञानेश्वर माऊलींना हा अभंग अर्पण केला होता ग. दि. माडगुळकर यांनी. गायक होते पंडित भीमसेन जोशी.

संत तुकाराम महाराजांची अभंगरचना आत्ताच आपण ऐकली. गायिका होत्या शमिका भिडे आणि संगीतकार अवधूत बाम. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांनी गायलेली वसंत बापट यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते मधुकर पाठक. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली प्रेमानंद स्वामी यांची रचना. संगीतकार दिलीप ढोलकिया.

0: कान्होघोष यांनी स्वरबद्ध केलेल्या या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करणार आहोत शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
1: मंडळी, काही वर्षांपूर्वी कोंबडीचं वजन 2 किलो होण्यासाठी साधारणत 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागायचा. परंतु आताच्या परिस्थितीत 38 ते 42 दिवसांमध्ये ब्रॉयलर कोंबडी 2 किलोपेक्षा जास्त वजनाची होते. हे सर्व उत्तम प्रकारच्या जाती, संतुलित आहार आणि उत्तम संगोपनाद्वारे शक्य झालं आहे. त्याचप्रमाणे अंडी देणाऱ्या कोंबड्यांचं वार्षिक अंडी उत्पादन 300 ते 320 अंडी

0: कोंबड्यांपर्यंत वाढवण्यात यश आलं आहे. ब्रॉयलर कोंबड्यांच्या मांसाची ज्या प्रमाणात वेगानं वाढ होते त्या प्रमाणात हृदय आणि फुफ्फुसाची वाढ होत नाही. कोंबड्यांचं फुफ्फुस जास्त प्रसारण पाहू शकत नाही, त्यामुळे चयापचयाचा वेग त्यांचा जास्त असतो. याचा कोंबडीवर नेहमीच ताण असतो. कोंबड्यांमध्ये वातावरणातील बदल, व्यवस्थापनातील छोट्या त्रुटी, खाद्याचं प्रमाण आणि गुणवत्तेमध्ये बदल इत्यादीमुळे चयापचयाच्या प्रक्रियेमध्ये बदल घडून येतात. या कोंबड्या आजाराला बळी पडतात. ब्रॉयलर कोंबड्यातील 30% मर्तूक ही जलोदर आणि हार्ट अटॅकमुळे होते. आता चयापचयामुळे निर्माण होणाऱ्या या आजारांविषयी आपण माहिती घेऊया. ब्रॉयलर कोंबड्यांचं वजन खूप वेगानं वाढतं. यामागचं कारण म्हणजे त्यांना जास्त खाद्य देणं, तसंच शेडचं तापमान कमी असणं, शेडमध्ये गर्दी जास्त असणं, हवा खेळती न राहणं ही सुद्धा यामागची कारणं आहेत. गर्दी असल्यामुळे शेडमध्ये अमोनियाचं प्रमाण वाढतं आणि यकृताला इजा पोहोचवणाऱ्या विषाणूंचा, जीवाणूंचा किंवा बुरशीचा संसर्ग वाढू शकतो. मंडळी, कोंबडीला जलोदर झाला आहे हे ओळखण्याची काही लक्षणं आहेत. कोंबडी कोणतीही विशिष्ट प्रकारची लक्षणं न दाखवता मरते. कोंबडी नेहमी बसून राहते, कमी खाते, तिचं वजन कमी होतं, पंख विस्कटलेले दिसतात, कोंबडीचं पोट फुगलेलं असतं. हे प्रमाण 4 ते 6 आठवड्यांच्या कोंबडीमध्ये जास्त आढळतं. याचं निदान करण्यासाठी पशुतज्ज्ञांकडून शवविच्छेदन करावं. पोटाच्या पोकळीत फिकट पिवळसर पाणी दिसतं. कोंबड्यांना जलोदर होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वयाच्या 7 ते 21 या दिवसापर्यंत साधारणतः 6 ते 8 तासांपर्यंत खाद्य बंद ठेवावं. त्याचा फायदा होतो. गोळी खाद्य न वापरता मॅश वापरावं. शेडचं तापमान नियंत्रित ठेवावं. शेडमध्ये पुरेशी हवा खेळती राहील याचीही काळजी घ्यावी. या आजारामध्ये औषधोपचाराचा विशेष फायदा होत नाही, परंतु आहारात अर्जिनिन हे अमायनो ॲसिड तसंच क जीवनसत्वाचं प्रमाण वाढवल्याचा फायदा दिसून आला आहे. मंडळी, जलोदराप्रमाणे हार्ट अटॅक हाही कोंबड्यांमधला महत्त्वाचा असा आजार आहे. जास्त खाद्य दिल्यानं आणि झपाट्यानं होणाऱ्या वाढीमुळे हृदयावर अतिकामाचा ताण येऊन ते बंद होण्याची प्रक्रिया घडते. 2 ते 4 आठवड्यांच्या कोंबड्यांमध्ये, खास करून नरांमध्ये, हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. याची लक्षणं म्हणजे अतिशय वेगानं वाढणारी आणि चांगलं वजन असणारी कोंबडी अचानक पंख फडफडवायला सुरुवात करते, आचके देते आणि काही मिनिटांमध्ये पायवर करून मरते. या लक्षणावरून निदान करता येतं. याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच जलोदर आजारामध्ये जे केले जातात तेच उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे आहारामध्ये बायोटीन आणि ई जीवनसत्व यांचं प्रमाण वाढवल्यास निश्चितच फरक दिसून येतो. तर मंडळी, ब्रॉयलर कोंबड्यांमधल्या चयापचयाच्या या महत्त्वाच्या 2 आजारांविषयी जर आपण नीट जाणून घेतलं आणि त्यावर योग्य ते उपचार वेळीच केले तर नक्कीच आपण कोंबड्यांची मर्तूक कमी करू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं. याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई।
1: श्रोत्याहो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोगतज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग। आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO

0: च्या शिफारसी काय आहेत, तसेच एचपीव्ही लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. एचपीव्हीचे किती डोस देण्यात यावे, 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात, 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. बऱ्याच लोकांना 1 घ्यायचे का 2 घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये 1 लस आपण पुरस्कृत केलेली आहे आणि असे दिसून आले आहे की 1 लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे सीए कार्सिनोमा सर्व्हिक्सपासून उपलब्ध होते. त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी 1 लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी एचपीव्हीची लस मिळावी, 70% महिलांची तपासणी जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी, आणि ज्या स्त्रियांना असा सीए सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी एचपीव्ही वॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या एचपीव्ही लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एचपीव्ही लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. एचपीव्हीमध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशीच सांगितलेले आहे की एचपीव्हीमध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त एक भाग असतो. फक्त मुलींनाच एचपीव्ही होतो अजिबात नाही, मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे. लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो, लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय आता तर 25 वर्षानंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी पॅपस्मिअर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाहीये, तर नियमित तपासणी सुद्धा गरजेची आहे. एचपीव्ही लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? एचपीव्ही लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत. हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. एचपीव्ही लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या 3 गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली, भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल, ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही

0: आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल, ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल, याची सुरुवात आर्किटेक्टपासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे, त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात, तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना अगदी शाळेचे असेल, हॉस्पिटलचे असेल किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाचे असेल, जर सर्व ठिकाणी पर्यावरणपूरकतेचा जर आग्रह धरला आणि त्याप्रमाणे त्याची योग्य जागा तयार केली तर सुंदर शहरे तयार होतील जी आज लहान असलेल्या अनभिज्ञ मुलांच्या भवितव्यासाठी फार निकडीची गोष्ट आहे. आज आपण आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतो हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:55 आणि 20 सेकंद झालेत. श्रोतेहो, आता जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषानंतर म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आपण जाणून घेऊ आजचे काही दिनविशेष. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:45 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:50 भावधारा. 8:40 करिअर मंत्रा या कार्यक्रमात कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग याविषयी माहिती. या कार्यक्रमाचं निवेदन मीरा खालगावकर यांचं आणि सादरकर्ते विवेक पानखडे. 9 लखलक चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात योग आणि मानवी जीवन याविषयी योग शिक्षक अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05

0: कार्यक्रम गाता रहे मेरा दिल 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वनिता मंडळाच्या कार्यक्रमात लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गत्रे यांची मुलाखत आणि इतिहासाचार्य वी का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ याविषयी इतिहास अभ्यासिका आणि प्राध्यापिका डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांचं भाषण. 1:05 गीतबहार, 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आमची आजची दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5:00. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी कार्यक्रमात स्टेट युन या सदरात ग्वाल्हेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीततज्ज्ञ पद्मश्री पंडित ओमकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. युवावाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 विधिमंडळ समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत कार्यक्रमात मूल्यवर्धनातून समृद्धीकडे फळप्रक्रिया उद्योग याविषयी डॉक्टर मंदार खानविलकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 नाट्यसंगीत. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमामध्ये उस्ताद अमजद अली खां यांच्या सरोदवादनात राग चंद्रकंस. याशिवाय बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, रूपरेषा आता आपण ऐकली आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. आपण ऐकताय आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. 7:00 यानंतरचा प्रायोजित कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689 11240.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क.

0: असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
1: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण बघितलं की सिंगूरला टाटांच्या प्रकल्पाला किती विरोध होत होता. आता ह्याच्यामध्ये अशिक्षित शेतकरी होते आणि काही शिक्षित शेतकरी होते, त्यानंतर राजकीय कार्यकर्ते होते. या सर्वांनी, काही जे लोक होते त्यांनी जी कॉम्पेन्सेशन द्यायचं कबूल केलं होतं ते घ्यायला नकार दिला. त्यांनी सांगितलं की आम्हाला जमीनही द्यायची नाही, कॉम्पेन्सेशनही घ्यायची नाही. तेव्हा कित्येक जमीन मालकांनी आणि त्यांचे जे लोक होते त्यांच्याबरोबरचे यांनी जमिनी विकतच घेतलेल्या नाहीत. शेवटी रतन टाटांना ह्याची उद्विग्नता आली आणि त्यांनी असं ठरवलं की इतक्या जर अडचणी येत असतील आणि इतका जर विरोध होत असेल तर टाटा उद्योग समूहाचं पहिल्यापासूनच वैशिष्ट्य असं होतं की जनभावनेच्या विरोधात आणि कुणाला असं वाटत असेल की यांनी आपली हानी होणार आहे ती ही गोष्ट करायचीच नाही. त्यामुळे रतन टाटांनी 3 ऑक्टोबर 2008 या दिवशी असं ठरवलं की हा प्रोजेक्ट जो सिंगूरमध्ये आहे तो रद्द करायचा, तो आपण करायचा नाही. आता बघा, हा एक निर्णय म्हणजे एक दूरदर्शी व्यक्तिमत्व, स्वतःचं स्वप्न, जे सर्वसामान्य भारतीयांसाठी बघितलेलं होतं. म्हणजे एक अशी गाडी तयार करायची जिथून सर्वसामान्य भारतीयांना आपल्या कुटुंबाला घेऊन जाता येईल, असं अत्यंत महत्त्वाकांक्षी स्वप्न ते बंगालसारख्या राज्यामध्ये तिथे लोकांना मदत व्हावी म्हणून करायला बघतं. तिथे दुर्दैवानं त्यावेळेची एकंदरीत परिस्थिती, लोकभावना या सगळ्यांचा विचार करून जेव्हा वस्तुस्थिती अशी समजते की तिथे आपल्याला करता येणार नाही, तेव्हा ती वस्तुस्थिती मोठ्या मनानं मान्य करून त्याच्यामध्ये संघर्षाचा पवित्रा न घेताना, म्हणजे लोकांशी पण आणि सरकारशी पण जनमताचा एकंदरीतच आदर करून माघार घेते, ह्याच्यामध्ये या उद्योग समूहामध्ये किती परिपक्व नेतृत्व होतं हेच आपल्याला दिसतं. कारण हा निर्णय त्यांनी अत्यंत शांतपणानं कसलीही खळखळ न करता घेतला. पण अर्थातच त्यांना काही हे स्वप्न सोडायचं नव्हतं. त्यांची अशी इच्छा होती की आपल्याला हे स्वप्न आपलं पुढे न्यायचं आणि हे स्वप्न पुढे नेताना आपण निश्चयानं पावलं टाकायची. यावेळच्या अनुभवातून जे आपण शिकलो, जो आपल्याला विरोध झाला, याच्यामध्ये जी आपली ताकद खर्च झाली, यामुळे आपले हे स्वप्न पूर्ण करायला काही वर्ष जास्त लागली, परंतु ह्याच्यातून धडा शिकून पटकन अशी पावलं उचलायची की जिथे कुठेही लोकांचा विरोध होणार नाही किंवा सरकार मदत करेल, सर्व परिस्थिती अनुकूल असेल, अशाच ठिकाणी हा प्रकल्प उभारायचा, हा प्रकल्प वाऱ्यावरती सोडायचा नाही.
2: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता, कचरा कुंडी तर टिकडे.
4: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
3: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
4: आता मी पण घेते.
5: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
6: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
2: श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल योग आणि मानवी जीवन, याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.
7: ओमच्या जपामध्ये तर एवढं सामर्थ्य आहे. ओमकारम बिंदु संयुक्तम नित्यम ध्यायंती योगिना कामदम मोक्षदम चैव ओमकाराय नमो नमः, हा नुसता मंत्र लावायचा आणि त्याच्यात ध्यान करायचं आणि बसायचं.
2: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका बुधवारी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात योग आणि मानवी जीवन, याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
8: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: ऑन ए आय आर लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
2: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. आज दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12:00 पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान। राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले। राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता। पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ अर्मिळा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला। चित्रपट दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश

0: शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्याचवेळी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले. देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या चार पाच राज्यात जाऊन एमडीचे त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, युपीमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं. आपण जी मागणी केली आहे या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या पीआय वर कारवाई ही केली जाईल. आणि दुसरं आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण लोक आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही. या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात.
0: महावितरणची स्थापित क्षमता येत्या 5 वर्षात 78,000 मेगावॅट पलीकडे नेण्याचं नियोजन असल्याची माहितीही फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. राज्यात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र अभयारण्य तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेत केली. एसटी महामंडळातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एसटी ही राज्यातल्या जनतेची जीवनवाहिनी असून या सेवेमागे एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे. तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% करण्यात आला आहे. एसटीकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी प्रवासी बस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या

0: अलिबाग नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असं ते म्हणाले. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2023 आणि 2024 या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली असून येत्या 1 जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एकंदर 189 पुरस्कारार्थींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. 36व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7.5 लाखांचं प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. जिगीशा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकाने द्वितीय तर जिगीशा क्रिएशन या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक शिरीष मोडक यांचं काल अहिल्यानगरमध्ये अल्प आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गणित आदी विज्ञान विषयाचे शिक्षक असलेले मोडक हे हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूननं लक्षणीय प्रगती केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर पावसाची संततधार होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या पश्चिम भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला. धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोल्यात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. धाराशिव शहर आणि परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून हलक्या सरी पडत आहेत. मात्र पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टीलगतच्या भागातही जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरवाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:20 आणि 10 सेकंद झालेत. श्रोतेहो आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 24 जून. आजच्या दिवशी 1998 साली चंद्रकांत मांढरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. 2001 साली 24 जूनला INS विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली. 1862 साली आजच्या दिवशी रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म झाला. ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओमकारनाथ ठाकूर यांचा जन्म झाला आजच्या दिवशी 1897 साली. 1899 साली 24 जूनला मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापूर इथं जन्म झाला. 1927 साली आजच्या दिवशी म्हणजे 24 जूनला भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्हा दासन यांचा जन्म झाला. 1869 साली 24 जूनला महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म झाला. 1914 साली आजच्या दिवशी म्हणजे 24 जूनला वासुदेव

0: गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांचं गरुडेश्वर बडोदा गुजरात इथं निधन झालं. 2022 साली आजच्या दिवशी भारतीय अभिनेते व्ही पी खालिद यांचं निधन झालं. भारताचे चौथे राष्ट्रपती भारतरत्न व्ही व्ही गिरी यांचं निधन झालं आजच्या दिवशी 1980 साली. तर 1564 साली गौम साम्राज्याची राणी राणी दुर्गावती यांचं निधन झालं होतं आजच्या दिवशी म्हणजे 24 जूनला. श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र.
1: निकले क्या
2: जय? नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689 11240.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ऍप वरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ऍप तुमच्या मोबाईल वरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
2: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ऍप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा. तुम्ही कुठेही असलात तरी,
1: रत्नागिरीतच नव्हे,
2: महाराष्ट्रातच नव्हे,
1: भारतातच नव्हे,
2: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
1: आमच्या न्यूज ऑन AIR ऍप वरती.
2: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध,
1: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपी करणार आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची

0: आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर वृषाली, तुम्ही ध्यानाबद्दल सांगत होतात, तर मला सांगा की एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो की आता तुम्ही सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट समोर ठेवून आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करायचा, पण आपलं ध्यान बरोबर लागतंय की नाही हे आपण कसं ओळखायचं?
1: बरोबर. जर का आता आपण एखाद्या वस्तूवर ध्यान केंद्रित केलं, मन एकाग्र केलं, लक्ष केंद्रित केलं आपलं, तर तेव्हा काय होईल की तुम्हाला इतर ठिकाणचा जो विचार आहे तो विचार तुमच्या मनात, तुम्हाला हे स्वतःला कळेलच ते, आणि मग तुम्हाला मनाला हलकं वाटायला लागेल किंवा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. तुमच्या मनात जे द्वंद्व चालत असतं एखाद्या गोष्टीबद्दल की मी ही गोष्ट करू किंवा नाही करू, करू किंवा नाही करू, ते द्वंद्व नाहीसं होईल तुमच्या मनातलं. ह्या सगळ्या गोष्टीत स्वतःचीच अशी उन्नती झाली आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण झालाय, तुमचं द्वंद्व नाहीसं झालंय,
0: फ्रेश वाटायला लागेल.
1: बिलकुल, प्रश्नच नाही. मनाने फ्रेश वाटायला लागेल, उत्साह वाटायला लागेल, आणि कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता, तुमची बुद्धी जी आहे ती अक्षी काय म्हणता येईल, निश्चयात्मिका बुद्धी तुमची जी आहे ती एकदम कार्यान्वित होईल. ती म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन नाही राहणार तुमच्या आयुष्यामध्ये. तर तुम्हाला कळेल की मी जे ध्यान लावते आहे त्याचे मला हे सगळे फायदे होतात.
0: अच्छा, आणि साधारण किती वेळ आपण ध्यानाला बसायचं?
1: तसं काही नाही आहे, म्हणजे त्याला असं काही, तुम्ही अर्धाही तास बसाल ना पूर्णपणे धारणा लावून, तरी त्यातलं तुमचं होऊ शकतं की तुमचं 2-3 सेकंदच ध्यान लागलंय.
0: अच्छा.
1: हा, होऊ शकते की तुमचं 1-2 मिनिटच ध्यान लागलेलं असेल, तर असं पण होऊ शकते. त्याच्यामुळे डिपेंड्स की एखादा व्यक्ती किती वेळ ध्यानाला बसतोय धारणा करत, आणि त्याचं ध्यान किती वेळ लागतंय, तर ते आपण असं सांगू नाही शकत. पण म्हणजे एखाद्या माणसाला सवय झाली तरी जनरली प्रॅक्टिस मध्ये की नाही 1 तास करतात.
0: अच्छा.
1: 1 तास असं बसतात कंटिन्युअस आणि 1 तास भर तरी कमीत कमी ध्यान करतात.
0: आता तुम्ही सांगितलं की एखादा सेकंड किंवा एखादं मिनिट ध्यान आपलं लागत असेल, पण जेव्हा ध्यान लागतं तेव्हाच काय चित्र असतं ते आपल्याला समजतं का? म्हणजे काय तो माहोल असतो?
1: एकदम आत्मानंद ज्याला म्हणतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, ते आनंद जो आहे तो अनुभवायला येतो. आणि हे अनुभव
0: आपण स्वतः अनुभव नाही.
1: हा, राईट. ते जो अनुभवतो तोच सांगू शकतो, जो म्हणजे तो असं वर्णन न करता येणारा आनंद आहे तो.
0: अच्छा.
1: हा, तर त्याच्यामुळे अनुभवाचं शास्त्र आहे, त्याच्यामुळे ज्याने त्यांनी अनुभव घ्यायचा आणि त्या आनंदाचा अनुभव त्याला मिळू शकतो.
0: तुम्ही जसं सांगितलं की सकाळची वेळ ही कधीही चांगलीच, तर वेळेचं याला काही बंधन आहे? आणि कधी कधी आपण बघतो की म्हणजे ध्यानाला बसणारे जे लोक असतात ते असे अंधारी खोली, थोडासा मंद प्रकाश असा त्यांच्या खोलीत असतो, तर हा माहोल त्यांना काही अजून कॉन्सन्ट्रेशन करायला मदत करत असतो का?
1: असं होऊ शकतं, पण असं काही ठरलं नाही आहे किंवा असं काही दिलंही नाही आहे किंवा असं शास्त्रात पण असं काही म्हणलं नाही आहे की तुम्ही अंधाऱ्या खोलीत बसायला हवंय किंवा असं काही. बसू शकतात काय, सकाळच्या वेळेस जे काही आपण ध्यान करूया, म्हणजे ब्राह्म मुहूर्त ज्याला आपण म्हणतो, सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं, तो ब्राह्म मुहूर्त. त्या ब्राह्म मुहूर्ताच्या वेळेस केलेलं ध्यान जे आहे ते नक्कीच काय म्हणता येईल, चांगलं आनंद देणारं असू शकतं, म्हणजे आहेच थोडक्यामध्ये. फक्त ध्यान लागलं पाहिजे.
0: ध्यानाला बसायच्या अगोदर आपण कसं आंघोळ करून की थोडस आपल्या हातपाय तोंड फ्रेश केले आणि मग बसलो, काय नेमकी स्थिती आपली असायला हवी?
1: तर सुचेता पहा, हे काय असं धार्मिक अनुष्ठान वगैरे नाही आहे ध्यानाला बसणे, म्हणजे त्याच्यामुळे असे काही नियम पण नाही आहे त्याचे.
0: अच्छा.
1: है ना, एखाद्या व्यक्तीने आसन सिद्ध केल्यानंतर तो धारणा ध्यान करू शकतो. आसन सिद्ध करायचं म्हणजे कसं, जर का तुम्हाला एका विशिष्ट आसनामध्ये तुम्हाला 3 तास बसता येत असेल,
0: 3 तास,
1: हा, तर तुम्हाला आसन सिद्ध झालेलं आहे असं समजू शकतो आपण. ठीक आहे. तर मग ध्यानाला बसताना आपल्याला काय जास्त चुळबुळ करता येत नाही, हालचाल करायची नसते, एकाच ठिकाणी एकाच आसनामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने आपल्याला बघायचं असतं. बघायचं म्हणण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशनने सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर

0: अशा वेळी आसन सिद्ध झाल्यानंतर पद्मासन वगैरेच्या अवस्थेमध्ये आपण ध्यान लावायला पाहिजे. पण असं काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच ध्यानाला बसलं पाहिजे. तुम्ही नॉर्मल फ्रेश झाले आणि ध्यानाला बसले तरी पण चालतं, असं तिच्यात काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच केलं पाहिजे असं काही.
1: नक्कीच, आपली मनाची एकाग्रता, पुन्हा मनाची तयारी असणं हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर, असं म्हणतात की परमात्मा आणि आत्म्याचं मिलन म्हणजे योग.
0: येस,
1: काय नेमकं
0: म्हणजे योगशास्त्र मध्ये आत्मा आणि परमात्मा हा कॉन्सेप्ट आहे, है ना. आता बरेच लोक मानत नाहीत पण ठीक आहे. तर आपला जो आत्मा आहे आणि परमात्मा ह्यांचं मिलन म्हणजे योग. युज्यते अनेन इति योग असं म्हणतात, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. तर कसं असते की आपण एकटं शरीर, माझं हे शरीर आहे आणि परमात्मा संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात. माझं जे आहे ते पिंड आहे आणि सृष्टीमध्ये जे आहे ते ब्रह्मांड आहे. म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच माझ्यामध्ये आहे, फक्त त्याचं छोटे छोटे अंश स्वरूपात माझ्या शरीरात आहे, है ना. तर माझ्या शरीरातला आत्मा पण सेम छोट्याशा स्वरूपातला आहे आणि सृष्टीतला आत्मा तो म्हणजे परमात्मा आहे. तर योगशास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्याला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होते, है ना, असं म्हणतात. पण सर्वसामान्य माणसाला समजण्याकरता तुम्ही आपण म्हणू शकतो की आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होते. किंबहुना आपण किती कमी आहे संपूर्ण सृष्टीमध्ये. आपले जे इगो आहेत, मी पण आहे, तो सगळा गळून पडतो.
1: अच्छा,
0: म्हणजे माझ्या आत्म्याला ते संस्कार मिळतात असे की जेणेकरून मला परमात्म्याचं ज्ञान होतं. जो कोणी करता करविता, तुम्ही जो कोणाला मानत असाल सृष्टीमधला परमात्मा, त्याचं ज्ञान होणे म्हणजे तुमच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, मोक्षप्राप्ती. योगशास्त्राचं अंतिम ध्येय काय आहे तर मोक्षप्राप्ती.
1: अच्छा,
0: आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे ज्ञानप्राप्ती असं पण म्हणू शकतात.
1: डॉक्टर, मला सांगा की योगाभ्यासामध्ये जी वेगवेगळी आसनं आहेत त्यांचा शारीरिक दृष्टीने सुद्धा खूप महत्व आहे, तर काय सांगाल तुम्ही आपल्या शरीराच्या दृष्टीने? आता सध्या बघितलं तर मांडी घालून बसणं सुद्धा सगळ्यांना अवघड झालंय, कारण आपलं खाली बसणं होतच नाहीये सध्याच्या काळामध्ये. तर विविध आसनं आहेत त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे?
0: बरोबर आहे. कसं आहे पहा, आपण जेव्हा म्हणलं ना योगशास्त्र हे एक जीवन पद्धती आहे, ही काही चिकित्सा शास्त्र नाही,
1: हो
0: राईट. तरी सुद्धा आपण जर का योगशास्त्राचा अभ्यास करत असू तर याच्या अनुषंगाने आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं, ठीक आहे ना. म्हणजे आपण आसनं करत असू याच्यातून आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, है ना. तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी,
1: बरोबर,
0: है ना. आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे, अगदी खूप महत्वाची गोष्ट. मग याच्यासाठी आसनं करतो तर विविध प्रकारची आसनं आहेत. तर आसन नेमकं काय करतं तर तुमच्या शरीरामध्ये तुमचं चयापचय जे आहे, चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझमला नॉर्मल ठेवण्यास मदत करतात आसनं. काय करतात, जे मेटाबॉलिझम आहे शरीरातलं ते नॉर्मल ठेवायचं मदत करतं, है ना. मग त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात सगळीकडे, सगळ्या ऑर्गन्सकडे, हार्टकडे, ब्रेनकडे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर तुमचे ऑर्गन्स आणखी चांगले परफॉर्म करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे हात पाय हे जे मसल्स आहेत त्या मसल्समध्ये टोन येतो, म्हणजे त्याची लवचिकता वाढते. तुमच्या मांसपेशींची लवचिकता वाढते, त्याचं बल वाढतं, स्ट्रेंथ वाढते, शक्ती वाढते, है ना. एकूण तुमचा स्टॅमिना वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आसन केल्याने आपल्याला प्राप्त होतात. तर म्हणजे थोडक्यामध्ये आसन केल्याने तुमचं बल वाढतं, स्टॅमिना वाढतो, सर्क्युलेशन वाढतं, मग त्याच्यानंतर मेटाबॉलिझम चांगलं होतं, म्हणजे तुम्हाला सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं.
1: अच्छा, आणि आसनाचे कोणकोणते प्रकार आहेत?
0: आसनांचे खूप सारे प्रकार आहे. म्हणजे कसं आसनांचं कसं आहे की झोपून केलं जाणारी आसनं है ना, पाठीवर झोपलेली केलेली आसनं, पोटावर झोपून केली जाणारी आसनं, मग उभ्याने केलेली आसनं, मग ध्यानात्मक काही असतात ती आसनं असतात, काही शिथिलीकरणात्मक आसनं असतात. शिथिलीकरणात्मक म्हणजे तुम्हाला रिलॅक्स फील करवणारी आसनं, अशा सगळ्या गोष्टी.

0: असे वेगवेगळे प्रकारचे आसनं असतात. कधी कधी तर आसनं अशी पण आहेत की म्हणजे त्याचं नाव वेगवेगळं दिलं असतं, म्हणजे एखाद्या पर्वताच्या नावावरून आसनाचं नाव है ना, वृक्षावरून वृक्षासन वगैरे या टाईप असे वेगवेगळे वेगवेगळी नावं पण दिलेली असतात वेगवेगळ्या आसनांना.
1: अच्छा,
0: तर असे विविध प्रकारचे आसनं आहेत बरीच.
1: अच्छा डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की या आसनांमुळे बॉडीला टोन येतो. योगाभ्यास करणारे जे लोक आहेत ते खूप असे तेजस्वी दिसतात, इव्हन त्यांची स्किन बघितली तरी ती एकदम अशी चकचकीत तेज असं दिसतं, तर त्याचा आपल्या स्किनवरती पण परिणाम होतो योगाभ्यासाचा.
0: निश्चितच, म्हणजे कसं की स्किन सगळ्यात शेवटचं ऑर्गन आहे तुमच्या आतमधलं, जे काही सार आहे, सार आम्ही म्हणतो ना ज्याला आयुर्वेदामध्ये रस सार रक्तसार, म्हणजे हे सगळे धातू आहे. आपलं शरीर सगळ्या धातूंनी बनलंय, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, आणि हे सगळे धातू सारवान बनले म्हणजे चांगले बनले तर ते रिफ्लेक्ट होणार.
1: नक्की.
0: मग ते रिफ्लेक्ट कसे होणार, तर डेफिनेटली तुमची स्किन रिफ्लेक्ट करणार, तुमच्या डोळ्यातनं ते दिसणार, तुमच्या भावनांमधनं ते दिसणार, आणि ह्याच्यामुळे हे जो योगाचा अभ्यास करतो त्याचे सगळे धातू सारवान झालेले असतात, आणि त्याच्यामुळे त्याचं सगळं तेज त्याच्या स्किनमधनं त्याच्या डोळ्याच्यामधनं सगळं समोरच्या माणसाला अपील करतं.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 262.47 MHz अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 होत आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करणार आहोत प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम.
2: कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689 11240.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं. मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्यात का?
7: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती. त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही. मग त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्टमध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे.
6: मग
7: तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की ज्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे

0: दोन तीन महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20% 25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसा करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्रायसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय, फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
1: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156777003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
0: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चर जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चालू आहे. त्यामुळे एनी आऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःच आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: चलो निकले गया
3: जय. नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:45 झालेत. आता प्रसारित करणार आहोत आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, ॲडव्हान्स आयुर्वेद.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
1: आजकाल आपण बघतो की फॅटी लिव्हर खूप कॉमन झालंय, म्हणजे अनेक जण जेव्हा पण सोनोग्राफी करतात तेव्हा त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड फॅटी लिव्हर आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्याकडे फारसं कोणी सिरियसली बघत नाही. तर खरंच फॅटी लिव्हर हे सिरियसली बघण्यासारखं आहे का? मुळात फॅटी लिव्हर म्हणजे काय, ते कशामुळे होतं आणि त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का, याबद्दल आज बोलूयात.
7: कसं आहे की बऱ्याच जणांना लिव्हर नक्की काय काम करतं हेच माहित नाही. म्हणजे फक्त दारू पिणेवाले का लिव्हर खराब होत आहे एवढंच आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही. म्हणजे आता दारू पिल्यानंतर लिव्हर का खराब होतं हा पण महत्वाचा पार्ट आहे, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तर ती पहिल्यांदा जाणार आहे लिव्हरकडे. म्हणजे तुम्ही काही खाल्लं, ते पचलं, केमिकलमध्ये कन्वर्ट झालं की ते केमिकल जाणार आहे तुमच्या लिव्हरकडे आणि लिव्हर विचार करणार आहे की तुमच्या शरीरासाठी हे योग्य आहे का नाहीये, आणि मग ते योग्य असेल तर तू शरीरात पुढे पाठवणार, नसेल तर तू त्याला काय करणार, डिस्ट्रॉय करणार आहे. तर आता कसं आहे माहितीये ना, की जसं म्हणजे म्हणतो ना की दारू खराब आहे, तसंच दवा पण खराब आहे, कारण तेही एक केमिकलच आहे. कुठलंही म्हणजे म्हणतो ना केमिकल म्हणजे जे मेडिसिन आपण म्हणतो म्हणजे ए टू झेड कुठलंही मेडिसिन, हे साधं म्हणजे म्हणतो ना की ताप कमी करायचं असेल तरी किंवा कुठलंही मेडिसिन, हे शरीर विषच मानतं, कारण त्या केमिकलची शरीराला ओळखच नाहीये. मग त्यामुळे ते केमिकल जेव्हा तुमच्या म्हणजे लिव्हरकडे जातं, बरोबर की नाही,

0: तर ते लिव्हर त्याला पहिल्यांदा डिस्ट्रॉय करायला प्रयत्न करतो, त्याला फर्स्ट पास मेकॅनिझम असं म्हणतात, बरोबर ना. आणि मग आपण सायन्स एवढं पुढे गेले की आपण त्याच्या डबल म्हणजे पॉवरचं औषध तयार करतो, अर्धं केमिकल डिस्ट्रॉय होतं, अर्धं केमिकल बॉडीमध्ये जातं आणि आपल्याला परिणाम दिसतो त्याचा. पण त्याच्यामुळे होतं कसं माहित आहे ना, की आजकाल आपण बघितलं पूर्वी औषध खाण्याचं प्रमाण नव्हतं, पण आजकाल औषधं खाण्याचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढलंय. मग ते डायबिटीस असेल, बीपी असेल, आर्थरायटिस असेल, प्रत्येकाला ना कुठला तरी आजार असून तो औषधं खात असतो आणि याच्यामुळे सुद्धा लिव्हरमधली हीट वाढत असते आणि हीट वाढली की त्याला मेंटेन करण्यासाठी चरबी वाढते.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
0: जसं आपण म्हणलं ना की म्हणजे दारू आहे, दवा आहे, बरोबर ना, त्याबरोबर आपण अन्नामध्ये पण एवढे केमिकल घेतोय, तेही केमिकल डिस्ट्रॉय करण्याचं काम शेवटी लिव्हरच करायचं आहे आणि मग ही चरबी वाढत जाते. पण आता होतं कसं की एखाद्याला काही आजार असेल तर औषधं तर बंद करता येणार नाही, मग त्यामुळे आता त्याला करणार काय, आणि मग ते ग्रेड 1 ग्रेड 2 ग्रेड 3 आणि मग चरबीचं प्रमाण वाढत गेलं की मग हळूहळू काय होतात, लिव्हरच्या सेलला प्रेशर यायला लागेल आणि मग जर का लिव्हरच्या सेलला जर का अति प्रेशर यायला लागलं तर ते फायब्रोसिस मध्ये कन्वर्ट होतात म्हणजे ते डेड व्हायला लागतात आणि मग त्याच्यातून लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर कॅन्सर सारख्या प्रकाराकडे आपण जातो, बरोबर की नाही. आणि त्यामुळे आजकाल लिव्हर ट्रान्सप्लांटच्या केसेस पण वाढत चाललेले आहेत. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, की जर का आपल्याला हे फॅटी लिव्हर असतानाच हे रिव्हर्स करायला पाहिजे. कारण आता प्रॉब्लेमॅटिक पार्ट आहे का असं आहे की म्हणजे मॉडर्नच्या हिशोबाने जर का विचार करायला गेलं तर काहीच गोष्टी बंद करता येणार नाही, ना औषधं बंद करता येणार, ना आता तुमचं लाईफस्टाईल आहे तर तसंच राहणार, त्याला कोण काय करणार, बरोबर ना. म्हणून मग जर का आपण बघायचं गेलं तर आमचा जो काही टॅगलाईन आहे औषधमुक्त जीवन ही याच्यासाठीच आहे, म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला औषधमुक्त जीवन नक्कीच साध्य करता येतं. आणि अनेक आयुर्वेदिकांमध्ये औषध आहेत की जी तुमच्या लिव्हरची ताकद वाढवू शकतात, लिव्हरचं क्लिन्झिंग करू शकतात, लिव्हरला नॉर्मल ठेवू शकतात, लिव्हरचं फॅट सुद्धा कमी करू शकतात. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्ही लिव्हरची म्हणजे पॉवर वाढवत गेलं, शरीरामध्ये जाणारं केमिकल जर का कंट्रोल केलं तर नक्कीच आपल्याला फॅटी लिव्हरच्या लेवललाच ते थांबवता येतं, नाही तर मग लिव्हर सिरोसिस आणि मग या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं, मग लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे प्रकार येतात. आणि ज्या शरीरामध्ये तुम्ही म्हणजे म्हणतो ना ओरिजिनल दिलेलं लिव्हर टिकत नाही, तिथे ट्रान्सप्लांट केलेलं लिव्हर काय टिकणार आहे, हाही एक विचार करण्याचा भाग आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का रिव्हर्स करायच्या असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:50 झालेत. आनंद घेऊया भावधारा या कार्यक्रमाचा. श्रोते हो, गेले बरेच दिवस आपण उन्हाच्या काहिलीनं त्रस्त झालो होतो, आकाशात काळे ढग जमायची वाट पाहत होतो आणि ज्यांची वाट पाहत होतो त्या पावसाच्या सरी अखेर धरतीवर बरसतायत. पावसाच्या सरींसह मातीचा सुगंध दरवळतोय. चला तर मग मेघांच्या आगमनाचा आनंद साजरा करूया.

0: आरती प्रभू यांची ही शब्दरचना गायली होती आशा भोसले यांनी आणि स्वरबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.
0: श्रोते हो, आजच्या करिअर मंत्रा कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग या विषयीची माहिती. नक्की ऐका आज सकाळी 8:40 कार्यक्रम करिअर मंत्रा.

दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेली आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली रचना आत्ताच आपण ऐकलीत. रमेश अणावकर यांच्या या रचनेसोबतच भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात. वळूया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी. योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय. क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. गेल्या रविवारी कतारमधल्या रास लाफान इंडस्ट्रियल सिटी इथं झालेल्या अपघातात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कतारच्या अमीरांनी शोक व्यक्त केला. बाधित कुटुंबांबद्दल सहानुभूती दर्शवल्याबद्दल आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल मोदी यांनी कतारच्या नेत्यांचे आभार मानले. दोन्ही

त्यांनी आपापल्या नागरिकांचं कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. एल निनो स्थितीच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार आगामी खरीप हंगामासाठी तयारी करत आहे, अशी ग्वाही कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 43% कमी पाऊस झाला आहे आणि जुलै महिन्यातही मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे एकंदर 315 जिल्हे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये सिंचनाची सुविधा अत्यंत मर्यादित अर्थात 25% कमी सिंचन क्षेत्र असलेले 111 उच्च प्राधान्य जिल्ह्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 25-50% सिंचन क्षेत्र असलेले 76 जिल्हे मध्यम प्राधान्य श्रेणीत, तर धरणं आणि इतर स्रोतांद्वारे तुलनेनं चांगल्या सिंचन सुविधा उपलब्ध असल्यानं 128 जिल्ह्यांचं कमी प्राधान्य श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. यापैकी बहुतांश जिल्हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 12 राज्यांमध्ये आहेत. बाधित जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आल्या असून यामध्ये पर्यायी पिकं, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड, पीक विविधता आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे, असं चव्हाण म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 तारपावादक बिकल्या लाडक्या धेंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयएमओनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या 11,000 अधिक खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना जाहीर केली आहे. आयएमओचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेज यांनी एका निवेदनात म्हटलंय की या मोहिमेसाठी आवश्यक असलेली सुरक्षिततेची हमी आणि सुरक्षित जलवाहतुकीसाठी अनुकूल परिस्थितीची खात्री करण्यात आली आहे. ही मोहीम इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हाती घेण्यात आली असून इराण, ओमान या क्षेत्रातील इतर देश आणि सागरी उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जाणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही शुल्काशिवाय व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे, असं जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयातल्या इराणचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी अल बहरीनी यांनी जाहीर केलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींच्या आधारे 60 दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असंही ते म्हणाले. लखनौमधल्या शिकवणी वर्गात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेनंतर या इमारतीच्या मालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यभरात कार्यरत कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोचिंग केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण राज्यातील अशा केंद्रांवर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केलं जाईल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितलं. तळघरातील कोचिंग सेंटर, नर्सिंग होम किंवा इतर व्यावसायिक आस्थापना चालवणं कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कोचिंग संस्थांचं सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचं आणि त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली. महाराष्ट्र शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. संवेदनक्षम अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी अधिक मजबूत बहुपक्षीय सहकार्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं आयोजित
ग्लोबल

0: कन्व्हर्जन्स फॉर ग्रोथ समिट या कार्यक्रमात दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. लोकसंख्याशास्त्र, विकासाचे टप्पे, संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक संरचना तसंच देशांतर्गत गरजांचं प्रमाण भिन्न असतं हे ओळखून अत्याधिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असंतुलन कसं कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील विस्तारणारी आर्थिक भागीदारी मजबूत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेताना बोलत होते. आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेसोबत रचनात्मकपणे काम करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानांवर भारतानं तीव्र शब्दात टीका केली आहे. या क्षेत्रात पाकिस्तानच्या अनेक दशकांपासून राबवल्या जाणाऱ्या धोरणांचा हा थेट परिणाम आहे. या धोरणांमुळे या भागातील नागरिकांचं आर्थिक शोषण, मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जात आहे, तसंच प्रशासकीय दडपशाही अशा मुद्द्यांमुळे नागरिकांची नाराजी यांचा समावेश आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या ह्युस्टन इथं खेळल्या गेलेल्या क गटातल्या सामन्यात पोर्तुगलनं उझबेकिस्तानवर 5-0 असा विजय मिळवला. क्रिस्टियानो रोनाल्डोनं 2 गोल करत पोर्तुगलला हा दणदणीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या गोलसह 6 विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर इंग्लंड आणि घाना यांच्या दरम्यान एल गटातला सामना 0-0 अशा बरोबरी सुटला. गट एल मधल्या आणखी एका सामन्यात थोड्या वेळापूर्वी क्रोएशिया आणि पनामा यांच्यातल्या लढतीत क्रोएशियानं स्पर्धेतला पहिला विजय मिळवला. हवामान. पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसात किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतर
2: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 MHz अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. आपण ऐकताय आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आणि मी आहे आपल्यासोबत रेडिओ सखी चेतना जोशी. 8:40 आणि 44 सेकंद झालेत. आता प्रसारित करणार आहोत कार्यक्रम करिअर मंत्रा. निवेदन मीरा खालगावकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
3: कांधे पे सूरज

0: करियर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
0: और सपनों की नई उमंग, आकाशवाणी के संग। नमस्कार श्रोते हो, करियर मंत्राच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी मीरा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मागच्या कार्यक्रमामध्ये आपण MCA, BCA किंवा BSc, MSc इन कॉम्प्युटर सायन्स या विषयीची माहिती घेतली होती।
2: या अभ्यासक्रमामध्ये आपण ॲडव्हान्स प्रोग्रॅमिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, मशीन लर्निंग आणि डेटा ॲनालिटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा अभ्यास करतो।
3: त्याच्यानंतर मी MCA ला ॲडमिशन घेतलं बिकॉज मला

0: जॉब पण करायचा होता आणि मला मास्टर्स पण करायचं होतं. सो मी भारती विद्यापीठला डिस्टन्समध्ये मास्टर्स केलं, ते 2 वर्षाचं होतं. आणि लास्ट इयरला जो प्रोजेक्ट होता तो मी साईड बाय साईड केला, एक वेबसाईट बनवली.
1: आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग या ट्रेडविषयी. आणि त्यासाठी आज आपल्याला पहिले तज्ज्ञ मार्गदर्शक लाभले आहेत फिनोलेक्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरीचे कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचे HOD योगेश गजमल सर. ते आपल्याला सांगणार आहेत 11वी 12वी नंतर मेकॅनिकलचं शिक्षण नक्की कुठे मिळतं, मग ते शासकीय किंवा निमशासकीय असेल, किंवा कॉम्प्युटर सायन्स या ट्रेडमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण आपलं सुरू असताना नक्की त्याचबरोबर कोणकोणते कोर्सेस करावेत, किंवा BSc किंवा BCS किंवा MCS झाल्यानंतर कोणते कोर्सेस करावे ज्यामुळे आजच्या युगामध्ये आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटी जास्त राहतील, त्याचबरोबर या कोर्सनंतर कोणकोणत्या नक्की संधी उपलब्ध आहेत, मग तुम्ही बिझनेस किंवा एंटरप्रेनर म्हणा किंवा तुम्ही जॉब शोधत असाल, तर या सगळ्याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रोफेसर योगेश गजमल सर यांच्याकडनं.
2: नमस्कार, मी डॉक्टर योगेश गजमल, विभाग प्रमुख कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AIML डिपार्टमेंट, फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी. आज आपण कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधील शिक्षण व करिअर संधी या विषयावर माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम 12वी विज्ञान शाखेनंतर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे शिक्षण कुठे मिळू शकते ते पाहूया. महाराष्ट्रात अनेक नामांकित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, त्याचप्रमाणे शासनमान्य निमशासकीय आणि खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयसुद्धा अवेलेबल आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी AICT मान्यता, प्रयोगशाळा, प्लेसमेंट आणि प्राध्यापकांची गुणवत्ता याची माहिती घेणे आवश्यक आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये केवळ पारंपरिक CSE शाखाच उपलब्ध नसून AIML, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स यासारख्या आधुनिक शाखाही उपलब्ध आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याने 10वीनंतर डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केले असेल तर त्याला थेट अभियांत्रिकीच्या 2ऱ्या वर्षामध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी 10वी किंवा 12वीनंतर दोन्ही मार्ग खुले आहेत. महाराष्ट्रात कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी विविध संस्था उपलब्ध आहेत. त्यामध्ये शासकीय संस्था, शासन अनुदानित संस्था, निमशासकीय संस्था ह्या देखील अवेलेबल आहेत. सर, शासकीय संस्थांमध्ये COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VNIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ह्या काही शासकीय संस्था आहेत. त्याचप्रमाणे शासन अनुदानित वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यासारख्या शासकीय व शासन अनुदानित संस्थांमध्ये उत्कृष्ट शिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना कोणते अतिरिक्त कोर्स करावेत. फक्त पदवी पूर्ण करणे नुसते उपयुक्त नसून उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रोग्रॅमिंग भाषा जसे पायथॉन, जावा, C++, वेब डेव्हलपमेंट, डेटाबेस मॅनेजमेंट, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा ॲनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावेत. तसेच NPTEL, स्वयं, कोर्सेरा, AWS अकॅडमी, गुगल क्लाउड, मायक्रोसॉफ्ट लर्न यासारख्या प्लॅटफॉर्मवरील कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. याशिवाय इंटर्नशिप, हॅकेथॉन, प्रोजेक्ट स्पर्धा तसेच ओपन सोर्स प्रोजेक्टमध्ये सहभाग घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आता आपण BE आणि ME MTech पूर्ण झाल्यानंतर कोणते कोर्स करावेत याबद्दल जाणून घेऊया. सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, जनरेटिव्ह AI, डेटा सायन्स, क्लाउड कम्प्युटिंग, DevOps, सायबर सिक्युरिटी, इथिकल हॅकिंग, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग, फुल स्टॅक डेव्हलपमेंट यांना खूप मोठी मागणी आहे. विद्यार्थ्यांनी AWS, मायक्रोसॉफ्ट अझूर, गुगल क्लाउड, सिस्को, रेड हॅट, ओरॅकल, सेल्सफोर्स यासारख्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राचा विचार करावा. ही प्रमाणपत्रे रोजगाराच्या संधी वाढवण्यात मदत करतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोर्स पूर्ण झाल्यानंतर कोणत्या संधी उपलब्ध आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पदवीधारकांना सॉफ्टवेअर डेव्हलप

0: डेवलपर, सॉफ्टवेयर इंजीनियर, डेटा एनालिस्ट, डेटा साइंटिस्ट, AI/ML इंजीनियर, साइबर सिक्योरिटी एनालिस्ट, क्लाउड इंजीनियर, नेटवर्क इंजीनियर, वेब डेवलपर, मोबाइल ॲप डेवलपर, डेवऑप्स इंजीनियर अशा विविध पदांवर काम करण्याच्या संधी आहेत. याशिवाय शासकीय विभाग, बँका, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, संशोधन संस्था, संरक्षण क्षेत्र, स्टार्टअप तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या संधीही उपलब्ध आहेत. उच्च शिक्षणासाठी MEMTech तसेच संशोधनासाठी PhD सुद्धा करता येते. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही शाखा निवडताना केवळ इतरांच्या सांगण्यावर किंवा ट्रेंड पाहून निर्णय घेऊ नका. आपल्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील उद्दिष्टे लक्षात घेऊन निर्णय घ्या. सातत्याने नवीन शिक्षण शिकण्याची तयारी ठेवा, कारण कम्प्युटर सायन्स हे सतत बदलणारे आणि अमर्यादित संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे. याच संधीच्यासह मी माझे मनोगत समाप्त करतो. धन्यवाद.
1: काय मग श्रोते हो, तुमचं थोडंफार चित्र तरी नक्कीच क्लिअर झालं असेल. जर तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करायचं असेल तर मग नक्की कुठे कुठे त्याचं शिक्षण उपलब्ध आहे, नक्की कोणकोणते कोर्सेस करावेत याबद्दलची माहिती आपल्याला योगेश गजमल सर यांनी खूप छानरित्या दिली. तुम्ही ऐकताय करिअर मंत्र हा कार्यक्रम, आणि आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे इंजिनिअरिंग इन कॉम्प्युटर सायन्स.

0: इंजिनिअरिंग इन कॉम्प्युटर सायन्स, अगदी मूलभूत माहिती आपण घेतली म्हणजे कुठे शिक्षण मिळेल, याबरोबर कोर्सेस काय करावेत, पण त्याचबरोबर जे खूप जनरेशन बदलतंय या AIमुळे, खूप नवनवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट कॉम्प्युटर सायन्स या ट्रेडवरती खूप चांगल्या प्रकारे पडतोय. तर मग गेल्या 10-15 वर्षांमधलं या ट्रेडमधलं वर्किंग आणि आत्ताचं वर्किंग हे खूप वेगळं आहे आणि याचविषयी माहिती द्यायला आपल्यासोबत येणार आहेत आपल्या पुढच्या तज्ज्ञ मार्गदर्शिका प्रोफेसर स्पृहा आठले. चला तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, मी प्राध्यापक स्पृहा आठले, फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी रत्नागिरी येथील संगणक विज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता विभागातून आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण 2010 ते 2026 या काळात संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात झालेला बदल आणि भविष्यातील संधी याविषयी बोलणार आहोत. 2010 साली मी संगणक अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. त्यावेळी कॉम्प्युटर इंजिनियर म्हटलं की बहुतेक लोकांच्या मनात संगणकावर काम करणारी किंवा सॉफ्टवेअर तयार करणारी व्यक्ती अशीच प्रतिमा उभी राहत असे. इंटरनेटचा वापर वाढत होता पण तो आज इतका सर्वत्र पोचला नव्हता. स्मार्टफोन नुकतेच लोकप्रिय होऊ लागले होते. 3G नेटवर्क नुकतेच येत होते. अनेक कामांसाठी आपल्याला प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत असे. बँकेचे व्यवहार असोत, रेल्वेचे आरक्षण असो किंवा वीज बिल भरणे असो, प्रत्येक कामासाठी रांगेत उभे राहावे लागत असे. पण आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आपल्या हातातील स्मार्टफोन हा एक शक्तिशाली संगणक बनला आहे. खरेदी, बँकेचे व्यवहार, शिक्षण आणि संवाद अशा अनेक गोष्टी आता घर बसल्या करता येतात. या बदलामागे संगणक अभियांत्रिकीची मोठी भूमिका असून आज कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि रोबोटिक्स यांसारख्या क्षेत्रांनी मोठी झेप घेतली आहे. आपण रोज वापरत असलेल्या अनेक सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यरत असते. उदाहरणार्थ, YouTube आपल्याला आपल्या आवडीचे व्हिडिओ सुचवतो. Google Maps वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन योग्य मार्ग दाखवतात. ऑनलाईन खरेदी करताना आपल्यासाठी योग्य वस्तू सुचवल्या जातात. तर ChatGPT सारखी साधने प्रश्नांची

उत्तरे देतात आणि माहिती मिळवणे सोपे करतात. आपल्या कोकणातील लोकांसाठी एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर पावसाचा अंदाज. पूर्वी हवामानाचा अंदाज मुख्यतः अनुभवावर आधारित असायचा. आज मात्र उपग्रह, सेन्सर्स, हवामान केंद्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने पावसाचा अंदाज अधिक अचूकपणे वर्तवला जातो. याचा फायदा शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील होतो. कोविड-19 नंतर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणखीन वेगाने वाढला आहे. ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम, डिजिटल पेमेंट्स, टेलिमेडिसिन, ई गव्हर्नन्स ह्यासारख्या संकल्पना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. यामुळे संगणक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज संगणक अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक संधी उपलब्ध आहेत, जसं की डेटा सायंटिस्ट.

0: ई गव्हर्नन्स यासारख्या संकल्पना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. यामुळे संगणक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज संगणक अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक संधी उपलब्ध आहेत, जसं की डेटा सायंटिस्ट, ए आय इंजिनियर, सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट, क्लाउड इंजिनियर, ॲप डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनियर, रोबॉटिक्स इंजिनियर, अशा अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे आता केवळ महानगरांमध्येच नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन माध्यमातून जागतिक स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. मात्र केवळ नोकरी हा एकमेव पर्याय राहिलेला नाही. आज अनेक तरुण स्वतःचं स्टार्टअप सुरू करत आहेत. एखादी समस्या ओळखून त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय विकसित करणे आणि त्यातून उद्योग उभारणे हेही आज शक्य झाले आहे. त्यामुळेच संगणक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देतेच, पण त्याचबरोबर रोजगार निर्माण करण्याची क्षमता देखील देते. भविष्यातील जग अधिक डिजिटल आणि स्मार्ट असेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा केवळ वापर करता न बनता त्याचे निर्माते बनण्याचा प्रयत्न करावा. सतत शिकण्याची वृत्ती, नवीन कल्पनांना कृतीत आणण्याची तयारी हेच यशाचे खरे सूत्र आहे. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की संगणक अभियांत्रिकी हे केवळ नोकरी मिळवण्याचे क्षेत्र नाही, तर समाजातील समस्या सोडवण्याचे, नवकल्पना घडवण्याचे आणि देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे प्रभावी माध्यम आहे. आजची तरुण पिढी तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्याचा भारत अधिक सक्षम, प्रगत आणि आत्मनिर्भर बनवू शकते. धन्यवाद.
1: या बदलांविषयीची माहिती अगदी सुंदररित्या आपल्याला प्रोफेसर स्पृहा आठले मॅडम यांनी खूप छान प्रकारे सांगितली. चला तर श्रोते हो, आजचा करिअर मंत्र हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 9495373485. या नंबरवरती तुम्ही आम्हाला साधा टेक्स्ट किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकता. नंबर पुन्हा एकदा सांगते, 9495373485. त्याचबरोबर आमच्या नवनवीन कार्यक्रमांच्या क्विक अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आकाशवाणी रत्नागिरीच्या ट्विटर हँडलला, इंस्टाग्राम, FB या पेजला. आणि हो, या सगळ्या कार्यक्रमांचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत युट्यूबच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या चॅनलवरती. तेव्हा आम्हाला नक्की सबस्क्राईब करा आणि या सगळ्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद कधीही कुठेही घेऊ शकता. तेव्हा चला तर श्रोते हो, आजच्या या करिअर मंत्र या कार्यक्रमामधून मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच एका नव्या करिअर विषयी माहिती जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत नवनवीन गोष्टींचा शोध घेत रहा, माहिती ऐकत रहा. स्टे ट्यून विथ आकाशवाणी रत्नागिरी. करियर मंत्रा, सफलता की मंजिल और सपनों की नई उमंग आकाशवाणी के संग. कांधे पे सूरज

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल योग आणि मानवी जीवन याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: ओमच्या जपामध्ये तर एवढं सामर्थ्य आहे, ओंकारम बिंदु संयुक्तम नित्यम धायंती योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः, हा नुसता मंत्र लावायचा आणि त्याच्यात ध्यान करायचं आणि बसायचं.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका बुधवारी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात योग आणि मानवी जीवन याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: निवेदन मीरा खालगावकर, सादरकर्ते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी।
1: या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं मीरा खालगावकर यांचं आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे।

1143 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 9 वाजतात. आता प्रसारित करणार आहोत कार्यक्रम लखलख चंदेरी. श्रोते हो, प्रेमाच्या भावना जेव्हा शब्द, सूर आणि संगीत यांच्या सुंदर संगमातून व्यक्त होतात तेव्हा एखादं गीत थेट हृदयाला स्पर्श करून जातं. 2006 साली प्रदर्शित झालेल्या फना या चित्रपटातलं असंच एक अजरामर प्रेमगीत म्हणजे मेरे हाथ में तेरा हाथ हो. या गीताला संगीतकार जोडी जतीन ललित यांचं सुरेख संगीत लाभलं असून गीतकार प्रसून जोशी यांनी प्रेमाच्या भावना अत्यंत काव्यमय शब्दात मांडल्यात. आमिर खान आणि काजोल यांच्या पडद्यावरील हृदयस्पर्शी केमिस्ट्रीनं सजलेलं हे गीत सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या मधुर अशा स्वरामुळे अधिकच संस्मरणीय बनलंय.

0: अधूरी सांस थी, धड़कन अधूरी थी, अधूरे हम, मगर अब चांद पूरा है फलक पे और अब पूरे हैं हम।
1: सोनू निगम, सुनिधि चौहान, आमिर खान आणि काजोल यांनी गायलेलं फना चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: झूम बराबर झूम या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते राहत फतेह अली खां, महालक्ष्मी अय्यर आणि सहकारी.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती,
1: निसर्गरम्य कोकणाची सफर,
0: कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
0: दर शुक्रवारी सकाळी 8:40
1: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर
0: सादर करते विवेक वानखडे.

नीरज श्रीधर आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं जलीस शेरवानी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत योग आणि मानवी जीवन याविषयी योग शिक्षक अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य.

जब वी मेट या चित्रपटातलं संदेश शांडिल्य यांनी संगीतबद्ध केलेलं इरशाद कामिल यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. गायक होते उस्ताद राशीद खान. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया रब ने बना दी जोडी या चित्रपटातलं जयदीप साहनी यांचं गीत.

सोनू निगम यांच्या मुख्य स्वरातल्या आणि सलीम सुलेमान यांनी स्वरबद्ध केलेल्या जयदीप साहनी यांच्या या गीतासोबतच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करणार आहोत योग आणि मानवी जीवन याविषयी योग शिक्षक अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमात मी रेडिओ सखी सुनेत्रा रिमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आरोग्य उत्तम असणं ही खरं तर सर्वात मोठी संपत्ती आहे आणि त्या अनुषंगानंच आपल्या ऋषी मुनींनी योगाची संकल्पना मांडली. 21 जून हा जागतिक योग दिन आपण सगळीच जण साजरा करतो. श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आम्ही आज आमंत्रित केले श्री अनंत आगाशे यांना. गेली अनेक वर्ष ते योगविषयक प्रशिक्षण शिबिरं घेत आहेत. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य म्हणून आकाशवाणी रत्नागिरी इथं योगविषयक मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक याचं आयोजन केलं होतं. त्यासाठी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे सर्व कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. आगाशे सर यांनी अगदी जॉगिंगपासून विविध प्रकारची आसनं, प्राणायाम, वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म व्यायाम याचं प्रशिक्षण दिलं. श्रोतेहो, सध्याच्या यंत्रयुगात आपण प्रत्येक काम करण्यासाठी यंत्रावरच अवलंबून राहायला लागलोय. पूर्वी ताक करताना, पाट्यावर चटणी वाटताना, दळताना, कांटताना हातांच्या लयबद्ध हालचाली व्हायच्या आणि त्यामुळे आपोआपच हातांचा सूक्ष्म व्यायाम होत होता. आता मात्र या सगळ्या गोष्टी आपल्याला मुद्दामहून कराव्या लागतात. श्रोतेहो, या सगळ्याचं महत्त्व आम्हाला आगाशे सर यांनी समजावून सांगितलं. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत आणि योग आणि मानवी जीवन याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, मला सुरुवातीला असं सांगा की योग म्हणजे नेमकं काय?
1: योग म्हणजे, खरी योगाची व्याख्या अशी आहे, योग म्हणजे जोडणे. संस्कृत शब्द युज ह्याच्यापासून हा योग हा शब्द येऊन गेलेला आहे, एकमेकाला जोडणे. आणि हा युज धातूपासून आलेला शब्द हा योग आहे. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे योग आहेत. मग ज्ञानयोग असेल, हटयोग असेल, कर्मयोग असेल, असे हे योग आहेत.
0: अच्छा, आता या योगाचे प्रकार तुम्ही सांगितलेत, ज्ञानयोग, हटयोग, मला वाटतं भक्तियोग पण त्यातच येतो का?
1: असे अनेक प्रकारचे योग आहेत. ज्ञानयोग आहे, हटयोग आहे, कर्म

0: योग आहे, सहद योग आहे, भक्ती योग आहे, नंतर पूर्ण शरीरावर नियंत्रण करणारा असा हा आत्मसंयम योग आहे, त्यानंतर मोक्ष संन्यास योग आहे, अष्टांग योग आहे आणि समाधी योग आहे.
1: हा म्हणजे शेवटची पायरी म्हणजे समाधी योग. आता योग नेमकं कोण करू शकतं, म्हणजे स्त्री किंवा पुरुष आणि लहान मुलं यांच्यासाठी या योगाचे काही वेगळे नियम आहेत का?
0: योग हा असा आहे हा सर्वांनी करायचा आहे.
1: हा
0: साधारण 3 वर्षाच्या मुलापासून अगदी वृद्धत्वाला गेलेल्या माणसापर्यंत हा योग करायचा आहे. जोपर्यंत श्वास घेता येतोय तोपर्यंत त्या माणसाने योग करायचा आहे.
1: बर,
0: एवढं याच्यामध्ये सामावलेलं आहे. लहान मूल ज्यावेळी जन्माला येत असतं तो रडायला लागतो, त्याला त्याला श्वास घ्यायला यायला लागतो. श्वास घ्यायला यायला लागला की तो योगा करायला योग्य झाला, त्यामुळे त्याने अगदी शेवटच्या श्वास घेईपर्यंत योग करायचा आहे.
1: अच्छा, म्हणजे त्याला वयाची अशी वेगळी अट नाही?
0: अजिबात नाही.
1: आता वयाचे जे वेगवेगळे टप्पे असतात, म्हणजे तुम्ही म्हटलं की वयाचं 3 वर्षाच्या मुलापासून तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हा योग करू शकता, पण वेगवेगळ्या टप्प्यावर जबाबदाऱ्या बदलत असतात आणि त्यानुसार ताणतणाव सुद्धा वाढतात, तर अशा वेळी आपल्याला योग कसा उपयोगी ठरतो?
0: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण जर विचार केला तर योग प्रत्येकाला गरजेचा आहे. ज्यावेळेला आपण विद्यार्थी दशेत असतो, म्हणजे मुलं असतात शाळेत जात असतात, तर त्यांनी जर शारीरिक योग करायचा म्हटला तर शाळेमध्ये मुलांना शारीरिक प्रशिक्षणामध्ये साधे व्यायामाचे प्रकार शिकवले जातात. नुसतं त्यांना थोडा वेळ बसून साधं ध्यान करायला सांगितलं जातं किंवा एखादा जप त्यांच्याकडनं करून घेतला जातो, हा सुद्धा योगाचाच प्रकार आहे. थोडीशी मुलं मोठी होतात आणि सूर्यनमस्कार उत्तम घालायला लागतात. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे, हा सुद्धा एक योगाचाच प्रकार आहे, म्हणजे आसनाचा प्रकार आहे. त्यानंतर थोडे आणखीन मोठे झाले, उत्तम तऱ्हेने त्यांना सगळं समजायला लागलं की त्यांच्याकडनं आपण प्राणायाम हा प्रकार करून घ्यायला लागतो. म्हणजे अष्टांग योगातले हे सगळे प्रकार आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अष्टांग योगातल्या ह्या सगळ्या पायऱ्या आहेत. त्यामुळे जसं प्रत्येकाने योग करावा, आता कॉलेजमध्ये मुलं गेलेली असतात, मुलं असतील मुली असतील, त्यांनी तर करायला काहीच हरकत नाही. थोडंसं मोठं झालं की जबाबदारी आपल्याला वाढलेल्या असतात. तुम्ही आत्ता म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक पायरीवर प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली असते. जोपर्यंत तारुण्य असतं नंतर पुढे प्रत्येकाचे लग्न कार्य होऊन जातात आणि माणूस अडकलेला असतो. मग त्यावेळेला ज्या आता स्त्रियांच्या बाबतीत म्हटलं तर त्या अडचणीच्या काळात सुद्धा प्रत्येकाला योग करायला सांगितलेला, पण 3 दिवसामध्ये प्रत्येकाने तो थांबवायचा. म्हणजे ठराविक आसनं तुम्ही करायची नाहीत किंवा ठराविक प्राणायाम करायचे नाहीये, याच्यामध्ये अनुलोम विलोम तुम्ही केला चालतो, पण कपालभाती प्राणायाम हा स्त्रियांनी आपल्या मासिक धर्मामध्ये करायचा नाही. त्याप्रमाणेच गरोदर स्त्रियांनी सुद्धा कुठले व्यायामाचे प्रकार करायचे हे ठरलेले आहेत, त्याप्रमाणे त्यांनी करावेत. असं हे प्रत्येक टप्प्यावर आहे. जसं तुम्ही वृद्धत्वाकडे जाल त्यावेळेला तुम्ही सूर्यनमस्कार कमी घालायचे, म्हणजे लहान मुलांनी 13 सूर्यनमस्कार घालायचे, मध्यम माणसांनी 50-60-100 पर्यंत घालायला हरकत नाही. थोडासा आणखीन जर पुढे गेला 30-35 असेल तर त्याने 100-100, 200-200 सूर्यनमस्कार घालत तरी चालतील, पण तोच पुन्हा उतार वयाकडे झाला की आपोआपच त्याची थोडीशी श्वासांची क्षमता कमी झालेली असते, बाकीची तुमची शारीरिक हालचाल कमी झालेल्या असतात, मग क्षीणता आलेली असते, मग त्यावेळी सूर्यनमस्कार कमी घालावे आणि त्याने प्राणशक्ती वाढवण्यासाठी म्हणून प्राणायाम करावा.
1: अच्छा,
0: नंतर थोडंसं पुढे आणखीन गेलं की दररोज प्रत्येकाने किमान 13 सूर्यनमस्कार घालावे.
1: बर, हा म्हणजे सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर व्यायाम आहेच, तो सगळ्यांनी करायचा, पण त्याची संख्या मात्र कमी अधिक आहे.
0: हो हो, जसं वय वाढेल त्याप्रमाणे कमी जास्त करावी.
1: आता स्पर्धेच्या युगात मानसिक ताणतणाव सुद्धा खूप वाढलाय, म्हणजे मुलांना वेगवेगळ्या टप्प्यावर आता परीक्षांचं टेन्शन असतं, पुन्हा मेरिटचं टेन्शन असतं, तसंच नोकरीमध्ये सुद्धा टेन्शन असतं, तर अशा वेळी योगाचं महत्व सगळ्यांना पटतं पण योग करायला वेळच मिळत नाही. तर अशी जेव्हा स्थिती असते तर तेव्हा सर्वांना सहज जमतील अशी आसनं कोणती सांगाल?
0: आता सर्वांना जमतील अशी आसनं म्हणण्यापेक्षा सुद्धा प्रत्येकाने ज्यावेळी ज्याला जमेल तेवढा किमान वेळ काढावा. आपण नेहमीच वेळ नाही असं म्हणतो, पण आपण उठण्याची आपली आणि झोपण्याच्या वेळा ह्या थोड्याशा ठरवून ठेवाव्यात प्रत्येकाने. आता ज्यांना भरपूर अभ्यासक्रम, जी मोठ्या MPSC UPSC अभ्यास करत असतात किंवा स्पर्धा परीक्षांचा अनेक अभ्यास चालू असतात की ज्यांना रात्ररात्र जागून अभ्यास करायला लागतो आणि थोडंसं मानसिक सुद्धा त्यांच्यावर दबाव असतो, तर हा मानसिक दबाव थोडासा कमी होण्यासाठी म्हणून त्यांनी प्राणायाम हा सगळ्यात सुंदर असा प्रकार आहे. तर त्याने प्राणायामाचा अभ्यास करावा, जेणेकरून त्यांची लक्षात राहण्याची जी गोष्ट आहे, म्हणजे मेंदूचा जो भाग आहे, मेमरी पॉवर आहे, मेमरी पॉवर वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी प्राणायाम करावा, जेणेकरून त्यांना शारीरिक तेवढं त्रास होणार नाही पण त्यांची कार्यक्षमता वाढेल, मेंदूची कार्यक्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षांसाठी म्हणून हा प्राणायाम स्वीकारावा, जेणेकरून त्यांचं मानसिक संतुलन कधीही ढळणार नाही. तर आपल्याला निश्चित कुठला आपल्याला गोल गाठायचा आहे, कुठलं आपलं उद्दिष्ट पार करायचं आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी ठरवलेलं असतं की आपल्याला काय करायचं आहे. मग त्याच्यामध्ये जर कुठे गडबड झाली तर ही मुलं नैराश्याकडे लगेच वाटचाल करायला लागतात किंवा त्यांना निराशा येते याच्यामध्ये. तर निराशा टाळण्यासाठी प्राणायाम हा सगळ्यात सर्वांग

0: सुंदर असा योगाचा प्रकार आहे. आसनाने काय होतं, त्यांना दमायला होतं, थकायला होतं, मुद्दामून वेळ काढायला लागतो. तर काही काही प्राणायामाचे प्रकार आहेत हे तुम्ही अगदी घर बसल्या थोडक्या साधनामध्ये नुसतं खुर्ची टेबलावर सुद्धा बसून तुम्ही करू शकता की जेणेकरून तुमचं मानसिक स्थिती उत्तम राहते, तुम्ही कायम ताजेतवाने राहता. हा सर्वात सगळ्यात चांगली गोष्ट आहे.
1: नक्कीच. आणि शेवटी काय, जेव्हा मानसिक स्वास्थ्य तुमचं चांगलं राहील तर त्याचा परिणाम शरीरावर सुद्धा होत असतो.
0: निश्चित, बरोबर आहे.
1: आता योग आहे, आसनं आहेत, प्राणायाम तुम्ही सांगितला, तर हे सगळं करत असताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी?
0: प्राणायाम करताना काळजी म्हणजे अशी आहे की आपण ज्यावेळेला प्राणायाम करत असतो त्यावेळेला सकाळी उठल्यानंतर शक्यतो आपण प्राणायाम करावा. कारण प्राणायाम हा रिकाम्या पोटी करायला सांगितलेला आहे आणि रिकाम्या पोटी जर केला तरच त्याचा फायदा होतो. आणि सकाळी का उठावं, तर सकाळी वातावरण चांगलं असतं, शुद्ध हवा, शुद्ध प्राणवायू हा संपूर्ण आसमंतामध्ये असतो आणि मोकळ्या हवेमध्ये असतो. आणि म्हणून मोकळ्या हवेमध्येही सगळी आसनं प्राणायाम करायला सांगितलेली आहेत. तर त्याचा परिणाम चांगला होतो म्हणून नियम असा सांगितलेला आहे की ब्रह्ममुहूर्ताला उठावं. पण ब्रह्ममुहूर्ताला आजच्या घडीला आपण उठणं शक्य नाही आहे, मग किमान 6 वाजताना उठावं आणि आपला प्राणायाम करावा. नियम जरी असला तरी असं होतं, काही काही वेळेला रात्र पाळी करून आलेली माणसं असतात, म्हणजे अभ्यासू असतील, कामगार वर्ग असेल किंवा अन्य काही लोक असतील, तर त्यांनी मग दुपारच्या वेळेला करायला हरकत नाही का? हो, करावा. पण जेवल्यानंतर किमान 4 ते 5 तास आपलं अन्न बसायला वेळ लागते, एवढं सोडून मग त्यांनी लगेच आपल्या प्राणायामाला किंवा अभ्यासाला सुरुवात करावी आणि किमान दररोज 1 तास तरी हा प्राणायामाचा सराव करावा. स्त्रियांच्या बाबतीत मगाशी मी सांगितलं त्याचप्रमाणे मासिक धर्मामध्ये त्यांनी हे काही काही प्रकार टाळावेत, बाकी करायला हरकत नाही. त्यामुळे विशेषाला नियम असे नाहीत आणखीन काही सुद्धा, फक्त पोट रिकाम असलं पाहिजे एवढंच फक्त त्याच्यामध्ये भाग आहे. आणि तुम्ही फ्रेश कधी असता? सकाळी असता, म्हणून सकाळी करायला सांगितलं. पण तुम्हाला वेळच नसेल तर तुम्ही करायचं नाही का? तर करायचं आहे. प्रत्येकाने प्राणायाम करायचा. संध्याकाळी तुम्हाला वेळ, संध्याकाळी सुद्धा करा. संध्याकाळी सुद्धा वातावरण चांगलं असतं, त्यावेळेचा फायदा घ्या. पण प्राणायाम चुकवू नका किंवा आसनं चुकवू नका किंवा कुठलाही व्यायाम चुकवू नका. हा दररोज करा, तरच तुमचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत. जसं तुमचं शरीर आहे तसंच मानसिक दृष्ट्या सुद्धा तुम्हाला उत्तम राहिलात, तरच तुम्ही जो काय अभ्यास करत असाल, शाळेत जात असाल, मुलं काही कामावर जात असतील, तर ह्या सगळ्यांना उत्तम राहण्यासाठी म्हणून प्रत्येकाने प्राणायाम, योगासनं, सूर्यनमस्कार हा करावीच.
1: थोडक्यात काय, योग हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनला पाहिजे.
0: निश्चितच, निश्चितच.
1: आता योग करताना जोखीम असते का?
0: जोखीम अशी नाहीये. फक्त तुम्ही जर आजारी पडलेला असाल तर आजारी असताना हे सगळे प्राणायाम किंवा सगळी जी आसनं आहेत ही सावकाशपणे करावी, उगाच जोर देऊन करू नये. किंवा काही जण मुद्दामून अगदी स्वतःला काहीतरी ताण देऊन करतात असं करू नये.
1: म्हणजे अट्टहास असू नये,
0: अट्टहास असू नये आणि सावकाशपणा असावा. आणि अगदी काही वृद्ध असतील किंवा ज्यांना अगदी आजारी माणसं असतील, आजारातून उठले आणि तर करता येणं शक्य नाही, झोपून सुद्धा प्राणायाम करून चालतो.
1: बरं,
0: एवढं त्याच्यामध्ये त्यांनी शिथिलता सांगितलेली आहे. एवढंच सांगितलं, तुम्हाला श्वास घेता येतोय ना, मग तुम्ही झोपून प्राणायाम करा. आणि झोपलेला माणूस हळूहळू जागा होऊन तो हळूहळू बसून प्राणायाम करू शकतो, एवढं हे निश्चितपणे चांगलं शास्त्र आहे.
1: आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसंच की धावपळीचं युग आहे तर वेळ तर मिळत नाहीच, पण अनेक आजार, म्हणजे अगदी लहान वयात सुद्धा बरेचसे आजार आपल्याला पाहायला मिळतात. अगदी प्रेशर असेल, चष्मा असेल डोळ्यांना, म्हणजे ह्या गोष्टी कॉमन झाल्यात, किंवा मधुमेह असेल, तर अशा आजारांसाठी तुम्ही काय आसनं सुचवू शकाल का?
0: अगदी चांगला प्रश्न आहे. कसं आहे माहितीये का, हल्ली आजार हे सगळ्यांनाच व्हायला लागले. लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, वृद्ध असतील, सगळ्यांनाच आजार होतात. कारण की जीवनशैली बदललेली आहे. तर जर मधुमेह असेल तर तुम्ही मंडुकासन करावं. मंडुकासनाचा फार चांगला फायदा ह्याच्यावर होत असतो. मंडुकासनामध्ये तुम्ही कपालभाती करावा तर त्याचा दुप्पट वेगाने फायदा होतो. ज्यांना हृदय विकार आहे किंवा उच्च रक्तदाब आहे त्यांनी प्राणायाम करताना अनुलोम विलोम प्राणायाम निवडावा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जर भ्रामरी प्राणायाम केला आणि शीतली प्राणायाम, शीतली प्राणायाम हा सर्वात चांगला प्राणायाम हा तुमच्या उच्च रक्तदाब ह्याच्यासाठी आहे. अगदी 5 मिनिटं जरी तुम्ही शीतली केला तरी तुमचा उच्च रक्तदाब नॉर्मलला येतो. उच्च रक्तदाबासाठी तुम्ही अनुलोम विलोम करू शकता. त्याचप्रमाणे सर्दी, पडसा, अस्थमा ह्याच्यासाठी तुम्ही भ्रामरी प्राणायाम करू शकता. हे प्राणायाम लहान मुलंसह करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये सूर्यनमस्कार हाच सर्वांग सुंदर व्यायाम हा मगाशी मी सांगितलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये काही आसनं आहेत ती आसनं सुद्धा करावी. त्याची जर निश्चित नावं जर म्हटलीत तर तुम्ही सर्वांगासन आहे हे तुम्हाला सर्दी पडसासाठी फार चांगलं आहे. नंतर पश्चिमोत्तानासन आहे ते उंची वाढवण्यासाठी चांगलं आहे. असे अनेक आसनं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला नुसतं सर्दी खोकल्यावर म्हटलं तर टॉन्सिलचा विकार आहे ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला भ्रामरी प्राणायाम आहे आणि ह्या सगळ्या आसनाने निश्चितपणे तुमचे बारीक सारीक आजार निश्चितपणे दूर होतात. डोळ्यांसाठी तुम्हाला भ्रामरी प्राणायाम आहे आणि शीतली प्राणायाम मगाशी सांगितला, पण डोळ्यांसाठी मुख्यत्वे अनुलोम विलोम सगळ्यात महत्वाचा प्राणायाम आहे आणि तो हानिकारक नाहीये. तुम्ही कितीही वेळाला आणि कधीही करू शकता आणि कितीही वेळ करू शकता, त्यामुळे तुमची निश्चित दृष्टी चांगली होते, अनेक परिणाम

0: आज मुलांच्या दृष्टीवर होत आहेत. लहान लहान मुलांना सुद्धा अगदी लहानपणी जाड भिंगाचा चष्मा लावायला लागतोय आणि तो दुरवण्यासाठी त्यांनी निश्चितपणे दररोज अनुलोम विलोम करावा. मधुमेहासाठी तुम्ही मंडुकासन करावं आणि थायरॉईडसाठी उज्जयी प्राणायाम करावा. आज थायरॉईडचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे, महिलांमध्ये तर त्याचं प्रमाण जास्त आहे आणि याचा फायदा, चांगला फायदा थायरॉईडच्या ज्या ग्रंथी असतात मग त्याच्यामध्ये प्रमाण कमी होतं किंवा जास्त होतं, दोघांमध्ये चांगला परिणाम दिसून आलेला आहे. आणि उच्च रक्तदाब आहे किंवा स्थूलपणा आहे, स्थूलपणामध्ये सुद्धा तुम्हाला कपालभातीचा फायदा चांगला होतो. फार पूर्वी असं संशोधन झालं होतं, डॉक्टर डीन आर्निच जे न्यूयॉर्क स्थितीत आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की ह्याच्यामुळे तुमचं वजन नियंत्रित होतं.
1: हा, आता जाडी वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे.
0: हा, तेच सांगतोय की डॉक्टर डीन आर्निच हा न्यूयॉर्क मधला शास्त्रज्ञ होता, जागतिक दर्जाचं त्याला बक्षीस मिळालेलं होतं. आणि अशा तिकडच्या शास्त्रज्ञाने, पाश्चिमात्य शास्त्रज्ञाने आपल्या हिंदुस्थानी ही जी आपली परंपरा आहे योगाची त्याच्यावर संशोधन करून त्याने सांगितलं की निश्चितपणे तुम्ही जर योग केला तर तुमचं स्थूलपणा कमी होतो आणि तुम्हाला त्यासाठी वेगळं ऑपरेशन करायला लागत नाही, फक्त तुम्ही दररोज तो करा आणि ह्याचा चांगला फायदा कपालभातीचा अनेक प्रकारे तुम्हाला मिळतो.
1: आता याला जोडूनच एक प्रश्न विचारते की स्थूलपणा वाढण्यासाठी आपली जी बदललेली आहार विहाराची पद्धती आहे तर ती कारणीभूत आहेच, योग करत असताना आहाराचं काही पथ्य आहे का?
0: निश्चितपणे आहाराचं पथ्य हे आहेच, कारण आता कसं झालंय ही लहान मुलं अनेक प्रकारचे अली जे काही फास्ट फूड आहेत हे खायला लागलेली आहेत, त्यामुळे नको असलेले जे पदार्थ आहेत हे खाल्ले गेल्यामुळे जास्त प्रमाणात तेल, जास्त प्रमाणात साखर आणि जास्त प्रमाणात वनस्पती तूप हे त्यांच्या शरीरामध्ये गेल्यामुळे स्थूलता वाढते आणि हा सगळ्यात महत्वाचा बदल आपल्याकडे घडतोय आणि ह्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोय. म्हणून आज स्थूलतेचं प्रमाण लहान मुलांमध्ये अतिशय वाढलेलं आहे आणि ह्याच्यावर जर नियंत्रण हवं असेल तर निश्चितपणे आता आपण तुम्ही कपालभाती हा सर्वात चांगला त्याचा फायदा होईल केलीन मुलांनी. तर आज मुलं शाळेमध्ये, काही शाळेमध्ये खरोखर चांगली स्थिती आहे की मुलांकडनं करून घेतात, पण मुलं आता आळशी आहेत, त्यांना टीव्हीचं अट्रॅक्शन जास्त आहे, त्यामुळे टीव्ही हा सुद्धा त्याला एक दोष आपला झालेला आहे की आपण मुलांना टीव्हीमध्ये जास्त अडकवून ठेवलेलं असल्यामुळे मुलं आळशी बनलेली आहेत. तर आळशी न बनवता तर मुलांना ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्ही दररोज त्यांच्याकडनं किमान 13 सूर्यनमस्कार मुलांकडनं घालून घ्या, निश्चितपणे त्यांच्यामध्ये लवचिकता निर्माण होईल.
1: आणि मुलांना सात्विक आहार सुद्धा देण्याची गरज आहे.
0: सात्विक आहार तर आहेच, कारण काय हल्ली मुलं घरातला मऊ भात खात नाहीत, मऊ भात सोडाच, पोळी खात नाहीत, त्याच्यानंतर साधा वरण भात सुद्धा मुलांना जेवायला नकोय. आपल्या नेहमीच्या सगळ्या भाज्या, सगळे जे काही कडधान्य आहे ह्याच्या उसळी आहेत ह्याच्यामध्ये चांगले प्रोटीन्स मिळतात, ती आपण टाळतोय आणि ती जर मुलांना मिळाली आणि ती जर एक सवय लावली मुलांना तर चांगला त्याचा परिणाम दिसायला लागेल. तेव्हा मुलांनी सात्विक आहार खायलाच पाहिजे, नाहीतर नुसतं हे असे काहीतरी बाहेरचे पदार्थ खाऊन नाही मुलांचे आरोग्य चांगलं राहणार.
1: नक्कीच. आता ठराविक वयानंतर असं होतं की मुलांची शिक्षण पूर्ण झालेत, मुलं नोकरी व्यवसाया निमित्तानं बाहेर गेलेत, म्हणजे अगदी परदेशी गेलेली आहेत मुलं, आणि अशा वेळी निवृत्तीनंतरचा जो काळ असतो आणि तब्येतीची पण काही टेन्शन असतात, तर अशा वेळी योग आपल्याला कसा उपयोगी ठरेल?
0: निश्चितपणे चांगला प्रश्न तुम्ही विचारत आहात. आता हल्ली काय झालंय, एकतर कुटुंबाची संख्या म्हणजे सदस्यांची संख्या कमी झालेली आहे आणि विभक्त कुटुंब पद्धती पण आता आलेली आहे आणि अनेक कारणांनी मुलांना बाहेर परदेशी जायला लागतंय. इकडे शहरामध्ये आई वडील किंवा आजी आजोबा एक एकटे असतात आणि संध्याकाळची वेळ त्यांना तर अक्षरशः डोक्यावर येते की कसं जाय आता वेळ जाणार आहे. तर या लोकांनी संध्याकाळच्या वेळेला प्राणायाम अगदी थोडासा करावा, ध्यान करावं, सर्वात उत्तम म्हणजे ध्यान आहे. ध्यान ह्याने विचार चांगले राहतात आणि एक जीवन जगायला एक चांगला आनंद तुम्हाला जर पाहिजे असेल तर तो ध्यानाने मिळतो. आणि ध्यान करत असताना सुद्धा तुम्ही प्राणायाम करू शकता. एक साधा प्राणायाम आहे ज्याला आपण अनुलोम विलोम म्हणतो, की जो तुम्ही करताना एखादं संगीत लावायचं किंवा आता एखादा श्लोक लावायचा, एखादा मंत्र लावायचा आणि त्या मंत्राचं एवढं सामर्थ्य आहे त्या मंत्रामध्ये तुम्ही जर प्राणायाम केलात, आता ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जयराम जय जयराम किंवा साधा ओम राम कृष्ण हरी किंवा नुसता ओमचा जप लावा, आता ओमच्या जपामध्ये जर एवढं सामर्थ्य आहे, ओंकारम बिंदु संयुक्तम नित्यम ध्यायंती योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः, हा नुसता मंत्र लावायचा आणि त्याच्यात ध्यान करायचं आणि बसायचं. तुमचा वेळ एवढा आनंदाने जाईल की आपण आपलं वय, आपला व्यवसाय, आपण कुठलं निवृत्त झालो आहे, आपली समोरची जबाबदारी काय, हे सगळं विसरून जातो. एकतर हाताने आणि तोंडाने, तोंडाने म्हणण्यापेक्षा श्वासाने आपला व्यायाम होत असतो, प्राणायाम होत असतो आणि त्याचबरोबर मेंदूचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंदूचं आरोग्य सुधारतं.
1: नक्कीच.
0: मेंदू उत्तम तऱ्हेने काम करायला लागतो. ती जी काय आतली जे काही मेंदूच्या आतल्या ज्या पिट्युटरी ग्रंथी आहेत ह्यांचा एक वेगळ्या प्रकारे त्याचा फायदा होतो आणि

0: त्यामुळे आपण कायम ताजे तवाने राहतो.
1: हा म्हणजे एकाकीपणा जो आलेला असतो
0: निश्चितपणे निघून जातो. हे सर्वात त्याचा चांगला उपाय आहे. तुम्ही फार चांगला प्रश्न घेतलात.
1: यावर्षी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतोय,
0: होय,
1: तर त्याची संकल्पना नेमकी काय आहे आणि तुम्ही श्रोत्यांसाठी काय आवाहन कराल या मुलाखतीच्या माध्यमातून?
0: वा वा, यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतोय. आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बरोबर 12 वर्षापूर्वी, म्हणजे ज्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली संसदेमध्ये, त्यावेळेला जे नवीन निर्णय घेतले ह्याच्यामध्ये एक सगळ्यात चांगला निर्णय म्हणजे असा होता की त्यांनी युनोमध्ये आपला आंतरराष्ट्रीय योग दिन व्हावा, योगा डे व्हावा म्हणून एक प्रस्ताव मांडला आणि सर्व राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली. आज जगामध्ये 147 देश हा योग दिन साजरा करतायत आणि जगाला आज समजून आलं आहे की योगामध्ये काय एवढं सामर्थ्य दडलेलं आहे. आणि जगाला जे समजलं आहे ते आमच्या हिंदुस्थानातल्या लोकांनासुद्धा आता हळूहळू समजायला लागलं आहे. आणि यावर्षी जी थीम जी आपल्याला जी डिक्लेअर झाली होती योगाची, ती सुदृढ वृद्धत्वासाठी योग असंही त्याचं एक महत्त्वाची त्यांनी घोषणा केली होती की सुदृढ वृद्धत्वासाठी योग. आणि या थीमवर आपण यावर्षी हा योग दिन साजरा करतोय. त्यामुळे वृद्धत्वाकडे जी जाणारी माणसं आहेत, मगाशी जो आपला प्रश्न झाला की त्यांनासुद्धा याच्यामध्ये सामावून घ्यायचं आणि ह्या योगाचं महत्त्व त्यांच्यापर्यंत पोचून प्रत्येकाला शेवटपर्यंत चांगलं आरोग्य कसं प्राप्त होईल ह्याच्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये प्रयत्न करायचा आहे. खरं म्हणाल तर हा योग दिन आज जगामध्ये जे साजरा करतायत, पण आपल्याकडे सुद्धा भारतामध्ये हा योग दिन जाहीर झाल्यापासून अनेक लोक जे आजपर्यंत योगाशी जोडलेले नव्हते ते सगळे जोडले गेलेले आहेत. मुळात आज सर्व शासकीय क्षेत्रामध्ये, सर्व शासकीय आस्थापनांमध्ये योग दिन साजरा करायला लागलेत. त्यामुळे जे अगदी थोडंसं प्रमाण होतं, म्हणजे 1%सुद्धा लोक आजपर्यंत योग करत नव्हते, आज खरी परिस्थिती अशी आहे. शहरामध्ये आता रत्नागिरीची जर तुम्ही अवस्था बघितलीत तर रत्नागिरीची लोकसंख्या आज साधारण 1 लाख ते 1.25 लाख आहे. ह्याच्यामध्ये जेमतेम 5,000 लोकसुद्धा योग करत नसतील. चालायला जाणारे फक्त 1,000 असतील. जिमला जाणारे 500 लोक असतील. पोहायला जाणारे तेवढेच असतील. मग या सगळ्याचं जर काढलं तर 1%सुद्धा होत नाही. पण आज योग दिन जाहीर झाल्यापासून त्याच्या तयारीसाठी लोक आधी सुरुवात करतात, नंतर ते झाल्यानंतर त्यातले थोडेसे काम आहे ना 25% लोक त्याचं आचरण दररोज करायला लागतात, ही त्याच्यामधनं मिळालेली आपल्याला उपलब्धी आहे. त्यामुळे लोकांचं निश्चित आरोग्य चांगलं राहण्यासाठी जे पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलेलं होतं त्याचा चांगला फायदा आता निश्चितपणे आपल्या सगळ्यांना दिसायला लागलेला आहे आणि त्याचं महत्त्व आता लोकांना समजायला लागलेलं आहे.
1: नक्कीच. आणि आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी योगाची गरज आहे.
0: बरोबर आहे.
1: हा आकाश सर, तुम्ही इथं आलात आणि आम्हाला योगाचं प्रात्यक्षिक दाखवलं, तसंच आमच्या श्रोत्यांना योगविषयक उपयुक्त माहिती सुद्धा दिलीत, त्याबद्दल आपले आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानते.
0: नमस्कार
1: श्रोते. हो, आत्ता आकाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सहकुटुंब, अगदी घरातल्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच योग करूया आणि निरोगी राहूया. परत भेटीपर्यंत मी सुनेत्रा रेमणे इंद्रधनुष्य कार्यक्रमामधून आता मात्र आपला निरोप घेते. नमस्कार श्रोते. हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात योग आणि मानवी जीवन याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

चा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी।

0: चा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सायटिका आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्य कीर्ती गुर्जर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
2: सायटिकासाठी आयुर्वेदामध्ये गृध्रसी असं नाव आलेलं आहे आणि 80 वातविकार सांगितलेले आहेत. या वातविकारांपैकी एक असा गृध्रसी असा आजार सांगितलेला आहे.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळाच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची मुलाखत. तसंच इतिहासाचार्य वी का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ. इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापिका डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांचं भाषण. तेव्हा नक्की ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30 वाजता
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
3: आज सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत मूल्यवर्धनातून समृद्धीकडे फळ प्रक्रिया उद्योग याविषयी डॉक्टर मंदार खानविलकर यांची ऋचा कद्रे यांनी घेतलेली मुलाखत. आज सायंकाळी 7:30 वाजता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.
4: मी निघतो आता.
5: अहो थांबा ना जरा. ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
4: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
5: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
4: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
5: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकटोक उडवायचं.
4: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा तो कुठे टाकतेस तू.
5: कुठे म्हणजे काय, केरात.
4: तुला माहितीये ना अगं, प्लास्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार.

0: नाही असं प्लास्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
1: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लास्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
0: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही
1: बरोबर.
0: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंगसाठी आपल्याला पुन्हा देता येईल.
1: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
0: येस, ये होई ना बात.
2: दोनशे 62.47 मीटर अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

जयित रे जयित या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं नाद हो महानोर यांचं आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.

0: जगदीश खेबुडकर यांची संसार या चित्रपटातली रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका लता मंगेशकर.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: आणि गायक कलाकार सुधीर फडके आणि सहकारी।
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।

आशा भोसले यांनी गायलेली ही शब्दरचना होती मधुसूदन कालेलकर यांची एक धागा सुखाचा या चित्रपटामधली, आणि ही रचना स्वरबद्ध केली होती राम कदम यांनी.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, आज सायंकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत स्टे ट्यून या सदरात ग्वाल्हेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीततज्ज्ञ पद्मश्री पंडित ओमकारनाथ ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष। आज सायंकाळी 5:30 युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करू।

सुखाजी सावली या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गायक कलाकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर. गीतकार ग. दी. माडगुळकर आणि संगीतकार दत्ता डावजेकर. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आत्ता आपण जयत रे जयत, संसार, इन मीन साडेतीन, एक धागा सुखाचा आणि सुखाची सावली या चित्रपटातल्या काही शब्दरचना ऐकल्यात. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सकाळचे 10:30 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: बंध प्रेमाचे या चित्रपटातलं अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं, शंकर महादेवन, प्रीती कामत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पानखर.

प्रेमाची खरी जादू ही काळाच्या ओघातही कमी होत नाही, उलट उलट प्रत्येक भेटीत, प्रत्येक नजरेत आणि प्रत्येक आठवणीत ती अधिकच खुलत जाते. अशाच निरागस, हळुवार आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या प्रेमभावना व्यक्त करणारं एक सुंदर गीत, मुंबई पुणे मुंबई 3 ह्या चित्रपटातलं.

वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अभिजित जयदे यांनी आणि हार्मोनियमची साथ मीनल नांदेडकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषीमंत्र्यांचा सल्ला. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण आता 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी बीड धुळे सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म जंतुसंसर्ग न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निन्योसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं.

0: बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व विजेच्या 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत ते 7.43 रुपये इतका खाली येईल, जे 20 वर्षांच्या कलानुसार 14 रुपये असायला हवं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकनाथ खडसे, नीलम गोऱ्हे यांनीही या प्रश्नावरच्या चर्चेत भाग घेतला. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण हे डोळे उघडणारं असून राज्यातल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज केली. चित्रा वाघ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल, असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसा पंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत, असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: रत्नागिरी जिल्ह्यालाही हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे APMC बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे, त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून सध्या हलक्या सरी पडत आहेत, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी अनुकूल पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालचा दिवस मुसळधार पावसाचा होता. सगळ्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस बरसला. सर्वाधिक 134 मिलीमीटर पाऊस दापोलीत, तर त्याखालोखाल मंडणगड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 116 मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळणं, पाणी साचणं अशा प्रकारांसह काही किरकोळ अपघातही घडले. रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसू लागल्यानं बळीराजा सुखावला आहे. येत्या 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

0: माथ्यावर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असाही अंदाज आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. रखडलेल्या खरीपातल्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उदिंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्ष सोडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. 22 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2023-24 आणि 2024-25 राज्य शासनाचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिडाम यांना जाहीर झाला आहे. तर 2024-25 साठी पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. 46,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई इथं 1 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

श्रोते हो नमस्कार. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्षातून बाहेर पडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच नवी मुंबई परिसरात संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतूक खोळंबली होती. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यांवरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी किंग सर्कल परिसरात जाऊन परिसराची पाहणी केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 791 अंकांची वाढ झाली आणि तो 76,991 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 198 अंकांची वाढ नोंदवत 24,022 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

0: अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी गायलेलं अनिल पांडे यांचं गीत ऐकलं. संदेश शांडिल्य यांनी हे गीत संगीतबद्ध केलं होतं आणि चित्रपट होता कभी खुशी कभी गम.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सायटिका आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्य कीर्ती गुर्जर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.

0: सायटिकासाठी आयुर्वेदामध्ये गृध्रसी असं नाव आलेलं आहे आणि 80 वातविकार सांगितलेले आहेत. या वातविकारांपैकी एक असा गृध्रसी असा आजार सांगितलेला आहे.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं कहो ना प्यार हे या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती इब्राहिम अश्क यांची आणि संगीत होतं राजेश रोशन यांचं. श्रोते हो, गीतसंध्या या कार्यक्रमात यानंतर देवदास या चित्रपटातलं कविता सुब्रमण्यम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं इस्माईल दरबार यांचं गीत ऐकूया. संगीत आहे नुसरत बद्र यांचं.

0: श्रोते हो, यंदा पावसानं आपल्याला खूप प्रतीक्षा करायला लावली, त्यात त्याचं यंदाचं प्रमाणही कमी असेल असं सांगितलं जात आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत आहेत ते अल निनो प्रवाह. हे अल निनो प्रवाह काय आहेत हे जाणून घेण्यासाठीच आम्ही इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भूगोलतज्ञ डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांना.
1: आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की अल निनो एकटं काही करत नाही, म्हणजे भारताच्या परिसरातल्या सगळ्या ठिकाणी जो पाऊस येतो त्याच्यामध्ये अल निनोच फक्त काम करत नाही तर इतर अनेक घटक काम करत असतात. त्यातला अल निनो हा यावर्षी प्रतिकूल असणार आहे भारतीय पावसाच्या प्रमाणात.

0: करता आणि भारतामध्ये कमी पाऊस पडणारे ही वस्तुस्थिती आहे. मान्सूनवरती प्रभाव टाकणारे अनेक आहेत, त्यातल्या वाईट असं आहे की अल्निनो हा उरलेल्यांना प्रभावित करतो.
1: तेव्हा श्रोतेहो, आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या या अल्निनो प्रवाहांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया इंद्रधनुष्य हा कार्यक्रम. शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्त्या आहेत विवेक वानखडे. श्रोतेहो, ही मुलाखत ऐकण्यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्ट्स वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.

अलका याज्ञिक आणि शान यांच्या स्वरातलं कल हो न हो या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती जावेद अख्तर यांची आणि संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. आणि या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत हिंदी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, यानंतर 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: या सदरात आज ऐकूयात ग्वाल्हेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीत तज्ज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्यू इंडिया सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 24 जून प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्मदिन आणि त्याच निमित्ताने आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. वंदे मातरम हे दोन शब्द कानावर पडतात आणि नकळत अंगावर शहारे येतात. मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते आणि स्वरांच्या त्या दिव्य प्रवाहातून जणू भारत मातेचं दर्शन घडतं. या गीताला आपल्या स्वरांनी अमरत्व बहाल करणारा एक गंधर्व होता, ज्याचा आवाज केवळ संगीत नव्हता तर तो एक अनुभव होता, एक साधना होती, एक राष्ट्रभावना होती. आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण भेटणार आहोत त्या अद्वितीय गायकाला ज्यांच्या स्वरांनी वंदे मातरम या गीताला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिलं. अशा स्वरसम्राटाच्या जीवनाचा आणि संगीत साधनेचा मागोवा घेणारा हा विशेष कार्यक्रम. पंडित ओंकारनाथ ठाकूर, जे दिसायला आणि वावरायला राजेशाही रेशमी वस्त्रे परिधान केलेले आणि खांद्यापर्यंत लांब पांढऱ्या केसांची सिंहासारखी केशभूषा असलेले असत, त्यांच्यासोबत 4 तानपुरा, 2 गायक आणि अनेकदा 2 वाद्यवृंद असत. हे हिंदुस्थानी संगीतातील गेल्या शतकातील एक अजरामर व्यक्तिमत्व आहे. रंगमंचावर ओंकारनाथ म्हणजे जणू जिवंत नाट्यच होते, पण ते केवळ एक संगीतकार नव्हते, एक शिक्षक, प्रशासक, सिद्धांतकार, राजकीय कार्यकर्ते आणि संस्था निर्माते म्हणून त्यांना प्रतिष्ठा आणि लोकप्रियता यांचा दुर्मिळ संगम लाभला होता. 1930 पासून सुरू होऊन जवळपास 3 दशके हिंदुस्थानी संगीतात त्यांचे एक अढळ स्थान होते. उस्ताद फयाज खान आणि केसरबाई केरकर यांसारख्या दिग्गज प्रतिस्पर्धकांसोबत मंच सामायिक करून ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आणि उस्ताद बडी गुलाम अली खान, उस्ताद अमीर खान यांसारख्या पुढच्या पिढीतील गायकांनी मोठा चाहता वर्ग मिळून अफाट प्रतिष्ठा निर्माण केली असताना त्यांनी आपले स्थान टिकवून ठेवले. ग्वाल्हेर घराण्याचे विद्वान संगीतकार यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले असूनही ओंकारनाथ परंपरेपासून मोठ्या प्रमाणात विचलित झाले आणि एक धाडसी नवप्रवर्तक बनले. ज्या काळात खयाल अजूनही ध्रुपद परंपरेच्या औपचारिक अलिप्ततेच्या बंधनात अडकलेला होता, त्या काळात ओंकारनाथांनी एक भावनिक आणि अगदी नाट्यमय सादरीकरण शैली स्वीकारण्याचे धाडस दाखवले. त्यांनी खयाल सादरीकरणात टप्पा आणि ठुमरीचे घटक मुक्तपणे समाविष्ट केले. कधीकधी या शैलींमधील सीमा पुसून टाकल्या. ज्या काळात व्याकरणकार संगीताच्या ज्ञानाच्या मांडीवर वर्चस्व गाजवत होते, त्या काळात त्यांनी गूढ पैलूंवर भर दिला आणि रागांच्या उपचारात्मक शक्तींवरही प्रयोग केले. 1970 कुमार गंधर्व आणि जसराज यांच्या उदयानंतर खयाल गायनात उदयास आलेल्या प्रणय

साम्यवादी चळवळीचे ओमकारनाथ यांना अनेकदा अग्रदूत मानले जाते. एक कलात्मक विचार प्रणाली म्हणून प्रणयवाद म्हणजे संगीताच्या संरचनात्मक पैलूंबाबत सापेक्ष उदासीनतेसह भावनिकदृष्ट्या भारलेल्या व्यक्तिमत्वाला दिलेली प्राधान्य होय. ओंकारनाथांनी त्यांच्या संगीतमय व्यक्तिमत्वात अभिजातवादाचा भरपूर प्रभाव दर्शवला, परंतु खयालच्या माध्यमातून भावनिक मूल्यांच्या स्पष्ट संप्रेषणावर भर देऊन त्यांनी नंतरच्या प्रणयवाद्यांसाठी मार्ग मोकळा केला. पंडित ओंकारनाथ यांचा जन्म 24 जून 1897 रोजी गुजरातच्या खंभात जिल्ह्यातील जहाज येथे झाला. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही पेशवा शासकांच्या सेवेत सैनिक होते. एका संताच्या प्रभावामुळे ओंकारनाथांचे वडील गौरीशंकर यांनी सांसारिक गोष्टींमधील सर्व रस गमावला. आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजांकडे दुर्लक्ष करून ते एकांतवासी झाले आणि त्यांनी आपले जीवन प्रणव साधनेला समर्पित केले, म्हणजेच आद्य नाद असलेल्या ओमच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी. याच आध्यात्मिक साधनेमुळे त्यांनी आपल्या शेवटच्या मुलाचे नाव ओंकार ठेवले. वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षापासून ओंकारनाथांनी घरकामगार, स्वयंपाक्याच्या मदतीनीस, कापड गिरणीत मजूर आणि स्थानिक नाट्यप्रयोगांमध्ये अधूनमधून गायक अभिनेता म्हणून काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावण्यास सुरुवात केली. ओंकारनाथ किशोरवयात असताना त्यांचा भरूच येथील एक दानशूर व्यक्ती सेठ शहापूरजी डुंगाजी यांच्याशी संपर्क झाला. त्या श्रीमंत व्यापाऱ्याने त्याची संगीतातील प्रतिभा आणि आवड ओळखली आणि त्यांना मुंबईतील गंधर्व महाविद्यालयात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी प्रायोजित केले. 1910 ते 1916 या काळात ओंकारनाथांनी ग्वाल्हेर घराण्याची गायनकला आणि पखवाज शिकले, प्रमाणभूत संगीत शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास केला आणि आपल्या गुरूंची निष्ठेने सेवा केली. जेव्हा त्यांच्या गुरूंनी लाहोरमध्ये आपल्या संगीत शाळेची शाखा उघडण्यास निर्णय घेतला तेव्हा 20च्या सुरुवातीच्या वयातच ओंकारनाथांना तिथे प्राचार्य म्हणून पाठवण्यात आले. लाहोरच्या शाळेत शिक्षक आणि प्रशासक म्हणून अथकपणे काम करत असतानाच त्यांनी एक व्यावसायिक संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. लाहोरमध्ये 3 वर्षे घालवल्यानंतर ते संगीत शाळा सुरू करण्यासाठी आणि राजकीय कार्यात सक्रिय होण्यासाठी भरूचला परतले. त्यांची संगीत शाळानंतर 1934 मुंबईला आणि त्यानंतर 1942 सुरतला हलवण्यात आली. त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांना लहानपणी शाळेत जाणे शक्य झाले नव्हते, पण त्याच्या सुरुवातीच्या काळात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी एक जैन धार्मिक संस्थेत काम केले होते, जिथे भिक्षूंनी त्यांना वाचायला आणि लिहायला शिकवले. पुढे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू आणि नेपाळी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. स्वतःलाच आपला एकमेव गुरु मानून ओंकारनाथ हे 20व्या शतकातील संगीतकारांमध्ये सर्वात प्रभावी वक्ते आणि सर्वात सखोल सिद्धांतकार म्हणून घडले. 1918 बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या दरबारात आणि जालंधर येथील हरबल्लभ संगीत संमेलनात सादर केलेल्या प्रभावी संगीत मैफिलींमुळे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. काही वर्षांनंतर त्यांनी नेपाळला भेट दिली आणि राजाची प्रशंसा मिळवली, पण राजा ओंकारनाथांना आपला आश्रय स्वीकारण्यास पटवू शकला नाही. 1930 ओंकारनाथांची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरली होती आणि ते भारतातील प्रत्येक प्रमुख संगीत महोत्सवाचे मुख्य आकर्षण बनले होते. 1931 त्यांना इटलीतील फ्लॉरेन्स येथील आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत आमंत्रित करण्यात आले. तेथून त्यांनी जर्मनी, हॉलंड, फ्रान्स, इंग्लंड, वेल्स आणि स्वित्झर्लंड प्रवास केला, जिथे त्यांनी कार्यक्रम आणि व्याख्यान प्रात्यक्षिके सादर करून युरोपियन श्रोत्यांना हिंदुस्थानी संगीताच्या सौंदर्याची ओळख करून दिली. हा तोळ काळ होता जेव्हा पाश्चात्य जग भारताला केवळ गांधी, टागोर आणि उदयशंकर यांची भूमी म्हणून ओळखत होता. भारतीय शास्त्रीय संगीत ही एक अज्ञात गोष्ट होती. ज्येष्ठ डागरबंधू पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांना ऐकण्याच्या 3 दशकांपूर्वीच ओंकारनाथांनी पाश्चात्य विद्वान आणि श्रोत्यांमध्ये हिंदुस्थानी संगीताविषयी गंभीर रुची निर्माण केली होती. एक संगीतकार म्हणून कीर्ती मिळवतानाच पंडित ओंकारनाथ स्वातंत्र्य लढ्यातही सक्रियपणे सहभागी झाले होते. ते भरूच काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि गुजरात प्रांतीय काँग्रेस समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. 14-15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री जेव्हा भारताने आपले नियतीचे मिलन साधले तेव्हा जवाहरलाल नेहरू पंडित ओंकारनाथ ठाकूर यांना संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्यासाठी आमंत्रित केले, जिथून त्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रसारण करण्यात आले.

0: पुढील काळात त्यांच्या मागणीनुसार त्यांची वंदे मातरम ही रचना त्यांच्या सार्वजनिक संगीत मैफिलींचा जवळजवळ एक कायमस्वरूपी भाग बनली. जेव्हा पंडित मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना करत होते तेव्हा त्यांनी संगीत विभाग स्थापन करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पंडित ओंकारनाथ यांना आमंत्रित केले. मालवीयांच्या हयातीत हे शक्य झाले नाही, परंतु 1950 ते घडले आणि ओंकारनाथ संगीत विद्याशाखेचे पहिले अधिष्ठाता म्हणून बनारसला स्थायिक झाले आणि सेवानिवृत्तीपर्यंत तेथेच कार्यरत राहिले. BHU मध्ये त्यांनी एक उत्कृष्ट केंद्र उभारण्यासाठी अनेक उत्कृष्ट संगीतकार आणि विद्वानांना प्रशिक्षित केले. त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर प्रेमलता शर्मा, ज्यांना त्यांनी एक प्रख्यात संगीतशास्त्रज्ञ म्हणून घडवले, आणि डॉक्टर एन राजम, ज्यांना त्यांनी एक उत्कृष्ट व्हायोलिन वादक म्हणून तयार केले, यांचा समावेश होता. BHU मधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 2 प्रमुख संगीतशास्त्रीय ग्रंथांच्या कामाला गती दिली. 1956 प्रकाशित झालेला प्रणव भारती हा संगीताच्या सैद्धांतिक पैलूवरील स्वर, राग आणि रस एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. 1938 ते 1962 दरम्यान प्रकाशित झालेली संगीतांजली ही राग व्याकरण आणि सौंदर्यशास्त्र यांसह संगीत सादरीकरणाच्या व्यावहारिक पैलूंवरील एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. 1938 ते 1961 या काळात पंडित ओंकारनाथ यांनी HMV कंपनीसाठी 78 RPM, 45 RPM आणि लॉंग प्लेईंग फॉर्मॅटमध्ये 20-1 पेक्षा जास्त रेकॉर्ड्स ध्वनिमुद्रित केले. यापैकी बहुतेक ध्वनिमुद्रणांमध्ये त्यांना सारंगीवर सारंगी वादक पंडित रामनारायण यांनी साथ दिली होती. पंडित ओंकारनाथ यांचे अनेक रेडिओ कार्यक्रम त्यांच्या मृत्यूनंतर ऑल इंडिया रेडिओच्या संग्रहालयाने प्रकाशित केले.
1: आपका तो सारा जीवन संगीत की साधना में बीता है जी, तो इस विद्या की ओर, इस शास्त्र की ओर आपका झुकाव कब और कैसे हुआ, संक्षेप में बताएं.
2: मैं कुछ बचपन से ही संगीत के प्रति आकृष्ट था
1: जी.
2: मेरे स्कूल लाइफ में भी नई नई कविताएं जो पाठ्य पुस्तकों में आती थी उनका ट्यूनिंग करना और शिक्षकों को देने का कार्य भी मुझसे ही हमारे जो हेडमास्टर थे वो किया करवाया करते थे बचपन में ही. कोई गायक कोई गायिका कहीं से मंच में आ जाए मैं भागा हुआ जाता था और कष्ट सहन करके भी मैं सुनने का यत्न करता था. सीखने का यत्न बहुत किया, सीखने की तमन्ना बहुत रही, लेकिन उस जमाने के संगीत शिक्षक संगीत गायक किसी को सिखाते नहीं थे. बड़ा कष्ट का सामना करना पड़ता था. एक बार एक भैंस से करीब 5-6 माइल दूर गुलांदे नाम के एक छोटे से ग्राम में एक साधु गायक आया. पास में पैसे नहीं थे, घर वालों से मांग नहीं सकता था. नर्मदा नदी तैर करके पार करके गीले कपड़े से उनके पास गया, प्रार्थना की, किंतु उन्होंने इनकार किया कि बेटा हम किसी को सिखाते नहीं है, सुनो और गा सको तो गाओ. क्या कहें, उनके पीछे पीछे न जाने कहां कहां मैं घूमा. वैसे ही जितने और कलाकार आते थे मैं उनके पीछे हो लेता था और जितना कुछ संप्राप्त होता था प्राप्त कर लेता था. सो बच्चे ही से मेरी ये लगन रही, यहां तक कि मुझे एक बार एक पारसी सदगृहस्थ जो अभी नंदी भाई उसके ओल्ड हैं, जीवित हैं, शाहपुर जी रिंचे जी गंगा जी मेरे गुरु के समीप में वे मुझे ले गए. यह तो यज्ञ तो हो चुका था, किंतु वास्तव में संगीत के प्रति जो हमारा चाव था उसका उपनयन संस्कार के लिए उसी दिन हुआ जिस दिन मुझे व्यापार से सम्मान सम्मान सर्वहस्त्र मेरे गुरु के सम्मित मुझे ले गए.
0: त्यांच्या ध्वनी मुद्रणांमधील सांगीतिक भांडारात खयाल, भजने आणि देशभक्तीपर गीतांचा समावेश आहे. परिणामी लोकांच्या मनात ओंकारनाथ हे त्यांच्या 2 मीरा भजनांमुळे आणि राष्ट्रगीत वंदे मातरमच्या सादरीकरणामुळे सर्वाधिक ओळखले जातात. BHU मध्ये असताना ओंकारनाथ यांना हृदयविकाराचा झटका आला. ते त्यातून बरे झाले आणि त्यांनी आपले कार्यक्रम सुरूच ठेवले. 1965 त्यांना पक्षाघाताचा झटका आला, ज्यामुळे 1967 त्यांचे निधन झाले. ओंकारनाथ हे काही प्रमाणात ग्वाल्हेरमध्येच प्रशिक्षित झालेले आणि एक बंडखोर ओलिया रहमत खान यांच्या शोकाकुल आणि मधुर शैलीने प्रभावित होते.

परंतु ग्वाल्हेरच्या परंपरेपासून त्यांचे स्वतःचे विचलन अधिक मूलगामी होते. त्यामुळे समीक्षकांच्या मते ग्वाल्हेरच्या गायन परंपरेत घट्ट मुळे रुजलेली असली तरी ओंकारनाथ हे एक मौलिक संगीतकार मानले जातात. नंतरच्या रोमॅन्टिक गायकांप्रमाणे पंडित ओंकारनाथांच्या गायन संचयात केवळ खयाल आणि भजनांचाच समावेश होता. त्यांच्या काळात ग्वाल्हेरच्या गायन संचयात तराना, टप्पा किंवा ठुमरी यांचा समावेश असूनही त्यांनी ते कधीही सार्वजनिकरित्या गायले नाहीत. त्यांच्या खयाल गायन संचयात मालकंस, देसी, शुद्ध कल्याण आणि कोमल ऋषभ, आसावरी यांसारख्या प्रचलित रागांचा लक्षणीय समावेश होता. तर देवगिरी बिलावल, सुघराई आणि शुद्ध नट यांसारख्या अपरिचित रागांचे प्रमाण माफक होते. त्यांनी काही कर्नाटकी रागांना इतक्या सहजतेने स्वीकारले की त्यांच्यातील कर्नाटकी मूळचे सर्व अंश जवळजवळ नाहीसे झाले. त्यांनी त्या रागांची निवड आणि त्यांच्या भावनिक आशयासाठी केली आणि ते आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर केले. एक संगीतकार म्हणून ओंकारनाथांच्या व्यक्तिमत्वाला स्पष्टपणे तीन पैलू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संगीताच्या गूढ पैलूंबद्दलची त्यांची आवड, जी त्यांना त्यांच्या वडिलांकडून वारसा म्हणून मिळाली होती. त्यांच्या वडिलांनी ओम या आद्य ध्वनीचे रहस्य उलगडण्यासाठी जगाचा त्याग केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे प्राचीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमध्ये खोलवर रुजलेला त्यांचा विद्वत्तापूर्ण पैलू, ज्यातील ज्ञानाला त्यांनी सादरीकरणात उतरवण्याचा प्रयत्न केला. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नाट्यमय किंबहुना रंगमंचीय पैलू, ज्याद्वारे ते आपल्या श्रोत्यांवर प्रभाव पाडण्याचा स्पष्टपणे प्रयत्न करत होते. हे सर्व पैलू एकाच व्यक्तीमध्ये किती सहजपणे नांदत होते हा एक मताचा विषय आहे. तथापि या संयोगाने त्यांना एक रंगतदार आणि काही प्रमाणात वास्तवग्रस्त संगीतकार बनवले. पंडित ओंकारनाथ यांनी आवाजाची तीव्रता, आवाजाची व्याप्ती आणि लवचिकता या बाबतीत एक भव्य आवाज विकसित केला होता. त्यांच्या निर्दोष तंत्रामुळे ते संगीताच्या मूल्याशी कोणतीही तडजोड न करता 2.5 सप्तके गाठू शकत होते. आपल्या सादरीकरणातील भावनिक तीव्रता वाढवण्यासाठी त्यांनी आवाजाची तीव्रता आणि नादगुण यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. प्रत्येक रागाच्या भावनिक व्यक्तिमत्वाविषयी त्यांची ठाम मते होती. या धारणांनुसार त्यांनी प्रणव रंग या टोपण नावाने विविध रागांमध्ये मोठ्या संख्येने बंदिशी रचल्या. त्या त्यांच्या संगीतांजली या 6 खंडांच्या ग्रंथात प्रकाशित केल्या आणि मैफिलींमध्ये नियमितपणे सादर केल्या. त्यांनी प्रत्येक रागाच्या सादरीकरणाचे सर्व पैलू प्रामुख्याने प्राचीन आणि मध्ययुगीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमधून घेतलेल्या आपल्या धारणेनुसार घडवले. या दृष्टिकोनामुळे कधी कधी अपारंपरिक रचना किंवा सध्याच्या समजल्या जाणाऱ्या रागांचे वरवर पाहता उदारमतवादी अर्थ लावले जाऊ शकत होते, परंतु बहुतेक वेळा ते एक प्रभावी संगीत होते. रागांच्या स्वरात्मक आणि भावनिक व्यक्तिमत्वातील त्यांचे अन्वेषण त्यांच्या गैरसंगीतीय उपयोगांवरील त्यांच्या प्रयोगांमधून प्रेरित होते. उदाहरणार्थ संगीतांजली, यामध्ये ते वर्णन करतात की सूर्यास्ताच्या वेळी एका आठवड्यासाठी सतत पुर्या रागाच्या खालच्या सप्तकातील विलंबित आलाप गाऊन त्यांनी एका मुलाचा निद्रानाश कसा बरा केला. जरी ओंकारनाथांनी अशा यशांना वैज्ञानिक वैधतेचा दावा केला नसला तरी असे दावे केल्याबद्दल त्यांची विनाकारण निंदा करण्यात आली. या प्रयोगांच्या वैज्ञानिक मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते, परंतु यात शंका नाही की त्यांच्याद्वारे ओंकारनाथांनी रागांच्या रहस्यांविषयीची आपली स्वतःची अंतर्दृष्टी समृद्ध केली.

ओंकारनाथांमध्ये त्यांच्या खयालांतील काव्याचे विविध प्रकारे आणि विविध परिणाम साधण्यासाठी उपयोग करण्याची एक दुर्मिळ क्षमता होती. बंदिश सादर करताना ते त्यातील काव्यात्मक घटकाला साहित्याप्रमाणे अत्यंत आदराने वागवत असत. मात्र लयबद्ध खेळात ते शब्दांची मोडतोड करू शकत. त्यांना प्रभावीपणे अर्थहीन व्यंजनांचे समूह म्हणून वापरत आणि भावपूर्ण अभिव्यक्ती म्हणून ते त्यांचा वापर अक्षरशः संभाषणात्मक पद्धतीने करू शकत. निवडक शब्दसमूहांचा उच्चार करण्याच्या त्यांच्या

विविध पद्धती स्वरांच्या विविध रूपांसह जवळजवळ ठुमरी प्रकारातील काव्यात्मक परिष्कृततेच्या जवळ पोहोचल्या होत्या. त्यांच्या मोठेपणाला साजेसे ओंकारनाथांची खयाल रचना निर्दोष होती. फक्त निलंबरीसारखे काही राग वगळता ज्यात रागातील भावनिक आशय केवळ मंदगतीची रचना आणि उत्स्फूर्त वादनासाठीच योग्य होता. त्यांचे कौशल्य अफाट होते. त्यांची ताण हे सहज चपळाई आणि गुंतागुंतीचे मूर्तिमंत उदाहरण होते जे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्टांच्या तोडीचे होते. रेकॉर्डिंग कंपन्यांनी त्यांना योग्य ते महत्व दिले, पण त्यांची बहुतेक प्रकाशित रेकॉर्डिंग्स LP फॉर्मॅटच्या आगमनापूर्वी प्रसिद्ध झाली. त्यांच्या उपलब्ध असलेल्या मैफिलींच्या रेकॉर्डिंग्सपैकी बऱ्याचशा त्यांच्या मृत्यूनंतर ऑडिओ कॅसेट आणि CD प्रकाशित झाल्या आहेत. ऑल इंडिया रेडिओ आर्काइव्समधील अप्रकाशित रेकॉर्डिंग्स वगळता त्यांचा संपूर्ण रेकॉर्डिंगचा वारसा आता सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. पंडित ओंकारनाथ यांना 1955 भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन आणि प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. ठाकूर यांनी 1954 युरोपमध्ये कार्यक्रम सादर केले आणि 1963 संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. ते अशा काही मोजक्या संगीतकारांपैकी एक होते ज्यांच्या स्मरणार्थ सरकारने टपाल तिकीटही जारी केले होते. त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ आणि विश्व भारती विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली. त्यांच्या अनेक पुरस्कारांपैकी एक म्हणजे संगीत मार्तंड ही उपाधी, जी संगीत क्षेत्रात त्यांच्या नावापुढे सर्वाधिक वापरली जात असे. मित्रांनो, कल्पना करा, देश स्वतंत्र झाला नव्हता. आशा आणि अस्वस्थता यांच्यामध्ये एक संपूर्ण पिढी उभी होती आणि अशा वेळी कोणीतरी वंदे मातरम गातं. फरक इतकाच असतो की बहुतेक जण ते गाणं गातात, पण काही जण त्या गाण्याला इतिहास बनवतात. पंडित ओंकारनाथ ठाकूर हे त्यापैकीच एक नाव.

0: तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.
1: युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात ग्वालियर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीत तज्ज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं.

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं शंकर हेसान लॉ यांचं आणि चित्रपट होता मितवा. कार्यक्रमात आता शेवटी हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं पोस्टर गर्ल या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतरचना आहे क्षितिज पटवर्धन यांची आणि संगीत आहे अमित राज यांचं.

हर्षवर्धन वावरे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मूल्यवर्धनातून समृद्धीकडे, फळ प्रक्रिया उद्योग याविषयी डॉ मंदार खानविलकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकाल. 8:15 नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज उस्ताद अमजद अली खान यांनी सरोदवादनात सादर केलेला राग चंद्रकौस आपण ऐकू शकाल. असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याचे कार्यक्रम. उद्या गुरुवार दिनांक 25 जून 2026. उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार. त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:40 कृषीवाणीमध्ये शेळीपालन याविषयीची माहिती. या माहितीचं पुनःप्रसारण 2:00. 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचा भाग पहिला उद्या ऐकाल. याचं पुनःप्रसारण 2:05. 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाचं घटतं प्रमाण याविषयीची माहिती. याचा भाग पहिला वक्ते डॉक्टर राहुल भागवत. याचं पुनःप्रसारण 2:10. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:55 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. तर 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 8:40 कोकणची खाद्य संस्कृती. यामध्ये पल्लवी माने यांनी सांगितलेल्या पाककृती संवादिका पूर्णिमा साठे सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सायटिका आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्य कीर्ती गुर्जर यांची वंदना मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 शर्मिल होमिओपॅथी हा प्रायोजित कार्यक्रम. 10:10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ते असे आहेत 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम. यामध्ये हितगुज या मालेत चला बोलूया डॉक्टर सरिता मोडक यांची मुलाखत आणि तिच्या शब्दातून सुरुची डबीर यांचं मनोगत. 1:05 गीतबहार. 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये निशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती आपण ऐकू शकाल. 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट गीता आपण ऐकाल आमच्या दुसऱ्या सभेत. दुसरी सभा सुरू होईल 5:00. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार या कार्यक्रमात उद्या ऐकाल हिंदी चित्रपट गीतं. श्रोते हो, उद्या 6:30 ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश संघादरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियम मँचेस्टर इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. हे क्रिकेटचं प्रसारण आपण आमच्या मध्यम लहरी वाहिनीवरून ऐकू शकाल. या दरम्यान आपले रोजचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून सुरू राहतील. यामध्ये 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:35 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर लोकसंगीत प्रसारित होईल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद याचं लेखन अमोल पालये यांचं. 7:15 सुगम संगीत.
9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा, जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30

वाजता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम यामध्ये पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा आपण ऐकू शकाल. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झालेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

शाहीर शेख जैनू चांद आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दयाल घाडी यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं शाहीर शेख जानू चांद यांचं. कार्यक्रमात यानंतर ज्ञानगीत आणि शैला चिखले तसंच सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीत आणि संगीत आहे ज्ञानगीत यांचं.

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सायटिका आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्य कीर्ती गुर्जर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
1: सायटिकासाठी आयुर्वेदामध्ये गृध्रसी असं नाव आलेलं आहे आणि 80 वातविकार सांगितलेले आहेत. या वातविकारांपैकी एक असा गृध्रसी असा आजार सांगितलेला आहे.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दामोदर कोळी यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं मधुकर पाठक यांचं.
1: श्रोते हो, यंदा पावसानं आपल्याला खूप प्रतीक्षा करायला लावली, त्यात त्याचं यंदाचं प्रमाणही कमी असेल असं सांगितलं जात आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत आहेत ते अल निनो प्रवाह. हे अल निनो प्रवाह काय आहेत हे जाणून घेण्यासाठीच आम्ही इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भूगोलतज्ञ डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांना.
2: आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की अल निनो एकटं काही करत नाही, म्हणजे भारताच्या परिसरातल्या सगळ्या ठिकाणी जो पाऊस येतो त्याच्यामध्ये अल निनोच फक्त काम करत नाही, तर इतर अनेक घटक काम करत असतात. त्यातला अल निनो हा यावर्षी प्रतिकूल असणार आहे भारतीय पावसाच्या प्रमाणाकरता, आणि भारतामध्ये कमी पाऊस पडणारे ही वस्तुस्थिती आहे. मान्सून वरती प्रभाव टाकणारे अनेक आहेत, त्यातल्या वाईट असं आहे की अल निनो हा उरलेल्यांना प्रभावित करतो.
1: तेव्हा श्रोते हो, आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या या अल निनो प्रवाहांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया इंद्रधनुष्य हा कार्यक्रम. शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्त्या आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. आणि आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत ऐकूया.

शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500

0: मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालच्या 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या 3 वर्षांपासून राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही सरकारनं दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावले असून एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 तो 7.43 रुपये इतका खाली येईल असं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून

0: सुन दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
1: माहिती अधिकार कायद्यातला प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन आलो नव्हतो. आंदोलनाबाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभात संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयी सहिष्णुता, योग्य प्रकारे मतं मांडणं आणि लोकशाही जीवनशैली संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय महाविद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. पालघर जिल्हा परिषदेने पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रमाअंतर्गत मोतीलाल ओसवाल फाउंडेशनशी बहुभागीदार सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी आणि युवकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम केलं जाणार आहे. या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्थांचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना लाभ मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार आणि व्यक्तिमत्व विकासालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीने स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21, 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याबरोबर होणार आहे. पुरुष एकेरी प्रकारात रौनक चौहान यानं मुख्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याने सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉयचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14, 21-10 अशी मात केली. हवामान. राज्याच्या इतर भागात मॉन्सूनची घोडदौड सुरूच राहील. तसंच येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात आजपासून 30 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आज आणि 26 आणि 27 जूनला जोमदार पाऊस पडेल. तसंच मराठवाड्यातही आजपासून 26 जूनपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: TCS 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 7:10 झालेत. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आणि या प्रसारणात तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी गौरी मुळे.
3: ए चल राहू दे, मी निघतो आता.
4: अहो थांबा ना जरा, ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
3: अगं

0: थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
1: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
0: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
1: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकं टोक उडवायचं.
0: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
1: कुठे म्हणजे काय? केरात.
0: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही, असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
1: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
0: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
1: बरोबर.
0: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंगसाठी आपल्याला पुन्हा देता येईल.
1: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
0: येस, ये होई ना बात.
2: भरड धान्य राजगिरा. रक्ताची कमतरता तसंच ॲनिमियाने येणारा अशक्तपणा कमी करण्यासाठी राजगिरा गुणकारी आहे. रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी याची मदत होते. हाडं कमकुवत होण्याचा धोका याच्या सेवनाने कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यातही राजगिरा सहाय्यकारी आहे. ॲलर्जी प्रतिबंध आणि विषद्रव्य निचरा करण्याचे गुणधर्म यात आहेत. लाडू, चिक्की, केक, बिस्किटं, खीर, उपवासाचं थालीपीठ, पुऱ्या करण्याचं पीठ असे अनेक पदार्थ यापासून तयार करता येतात. पोषक घटक प्रति 100 ग्रॅम मागे असे आहेत: प्रथिनं 14.59 ग्रॅम, लोह 9.33 मिलीग्रॅम, ऊर्जा 356.11 किलो कॅलरी, तंतू 7.02 ग्रॅम, कर्बोदकं 59.98 ग्रॅम, जीवनसत्व B3 0.45 मिलीग्रॅम, फॉलेट 27.44 मिलीग्रॅम आणि कॅल्शियम 181 मिलीग्रॅम.
3: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9495373485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 आजचं विधिमंडळ. विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

कुणावार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारच्या स्पर्श या प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे या घरकुलांचा निधी देण्यामध्ये अडचणी आल्या. मात्र आता त्या दूर करण्यात आल्या असून निधीची कोणतीही कमतरता सध्या नाही. आजपर्यंत 19,237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून निधीची कोणतीही कमतरता विभागाकडे नाही अशी माहिती देखील गोरे यांनी यावेळी दिली. या घरकुलाला बीडीओ मार्फत मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे, त्यांनी ती देण्यात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या वर्षभरात 1,500,000 घरकुलांचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं गोरे

0: सांगितलं. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. विभागातील कार्यालयीन अधीक्षक आणि वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम लवकरच अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले असून लिपिक, टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन समन्वयक सहाय्यक अशी पदनामं देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया विधान परिषदेचं समालोचन. याचं लेखन केले अरुणा कांबळे यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
0: सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज शासनाने मिळवला, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची सभागृहात माहिती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही, वनमंत्री गणेश नाईक यांचं स्पष्टीकरण. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो, या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री कराच्या वाढीबाबत विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला असून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण झालं असून वीज वापराच्या आकडेवारीत आता कोणत्याही प्रकारचा अंदाजाधारित हस्तक्षेप राहिलेला नाही. महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अनेक राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील दर प्रति युनिट 8.19 रुपये असून ते तमिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशपेक्षा कमी आहेत. बहुवर्षीय दरनिश्चिती अंतर्गत 2029-30 पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले असून त्या कालावधीत महाराष्ट्रातील वीज दर देशातील सर्वात स्पर्धात्मक राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच सामान्य वीज ग्राहकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा हेच शासनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. 3 वर्षात 10 शेतकऱ्यांनी सौर पंप बसवल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारशींची अंमलबजावणी करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. नाशिक येथील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याबाबत विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई न करणाऱ्या व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण चौकशीत TCS कंपनीने पूर्ण सहकार्य केलं असून या कंपनीचा या घटनेत कोणताही सहभाग आढळलेला नाही. राज्य शासन सुचवेल त्या सर्व उपाय

0: योजना राबवण्याची तयारी कंपनीनं दर्शवली आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. एका घटनेच्या आधारे TCS सारख्या देशातील अग्रगण्य भारतीय IT कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही. IT क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आणि रोजगार निर्मितीत कंपनीचं मोठं योगदान आहे हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. मंत्री शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एकसंघ मराठी भाषक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम आणि सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली. या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं, असंख्य जायबंदी झाले, सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली. या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणं भाग पडलं. आज वयाची 60 पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरीही भावी पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे या हेतूने सांस्कृतिक कार्य विभागाने ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीच्या महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारने आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही. तसंच उद्यान परिसरात विद्यापीठ किंवा एकात्मिक गृहसंकुल उभारण्याचा विचार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. उद्यानाचं नामांतर करण्याचे तसंच विद्यापीठ आणि इतर सुविधा उभारण्याची निवेदनं सरकारला प्राप्त झालेली आहेत, परंतु वन कायदे आणि इतर नियमांचा विचार करता कायदेशीररित्या ते शक्य नसल्यानं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारणं शक्य नसल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधिमंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर अवश्य ऐका. सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
7: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य

दूर जातं. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन विद्या तावडे यांचं.

हे गीत गायलं होतं वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांनी. मंडळी, कोकण प्रदेश हा फलोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इथे होणारी आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, जांभळं, करवंद अशी नानाविध फळं जगप्रसिद्ध तर आहेतच, शिवाय ती सर्व फळं आहारदृष्ट्याही महत्त्वाची आहेत. परंतु ही सर्व फळं हंगामी आहेत. त्यांचा आस्वाद जर आपल्याला वर्षभर घ्यायचा असेल तर त्यावर प्रक्रिया करून पदार्थ बनवणं ही आता काळाची गरज बनली आहे. अशा प्रकारे जर आपण प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले तर त्याचा वर्षभर आस्वाद तर घेता येईलच, परंतु आपल्या फळा

0: त्यांची नासाडी वाचवून त्यापासून चांगलं उत्पन्न घेणं ही आता काळाची गरज बनली आहे. आज आपण मूल्यवर्धनातून समृद्धीकडे, फळ प्रक्रिया उद्योग, ही डॉक्टर मंदार खानविलकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्याकडे आपण बऱ्याच फळांवरती प्रक्रिया करतो आणि त्यापासून विविध उत्पादनं देखील बनवली जातात. आपल्या कोकणामध्ये प्रामुख्याने आपण आंबा, काजू, करवंद, जांभळं तसंच फणस यासारख्या फळांवरती प्रक्रिया करतो. तर आजचा आपला विषय आहे मूल्यवर्धनातून समृद्धीकडे, फळ प्रक्रिया उद्योग. आणि याविषयी आपल्याशी बोलण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या महाविद्यालय विस्तार शिक्षण संचालनालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून डॉक्टर मंदार खानविलकर सर यांना, जे सध्या माननीय कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी म्हणून देखील कार्यरत आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. फळ प्रक्रिया उद्योगाचा विचार करता कोकणामध्ये मी आत्ता जसं म्हटलं की आंबा आहे, काजू आहे, या व्यतिरिक्त अजूनही बरीच फळं आहेत, तर कोणत्या विविध फळांचं उत्पादन होत असतं?
2: आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील कोकणा प्रदेश जो आहे हा वैविध्यपूर्ण निसर्गाने नटलेला असा प्रदेश आहे आणि याच्यामध्ये जैवविविधता जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे. साधारण 750 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेल्या प्रदेशामध्ये मुख्यतः आंबा, काजू, चिकू, नारळ, सुपारी यांसारखी प्रमुख पिकं, तर त्याचबरोबर कोकम असेल, करवंद, जांभूळ, फणस, आवळा, काही मसाल्यांची पिकं यांसारखी जी दुय्यम पिकं आपण म्हणूया की कमी प्रमाणात लागवड असते किंवा दुर्लक्षित पिकं आहेत यांची लागवड मोठ्या प्रमाणावर जी आहे ती दिसते. साधारणतः जर विचार केला आपण तर 1990 सालपासून ज्यावेळीपासून आपल्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत फळ बाग लागवडीचा अंतर्भाव करण्यात आला त्यावेळेपासून ह्या पिकांखालचं क्षेत्र जे कोकणातील आहे ते झपाट्याने वाढलेलं आहे. त्यामुळे ह्या सर्व फळांचं उत्पादन जे आहे ते कोकणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येतं.
1: म्हणजे या सगळ्या फळांवरती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण बघतो की प्रक्रिया उद्योग केला जातो. सर, आपण सांगितलेल्या या फळांपासून प्रक्रिया युक्त पदार्थ तयार करण्याला वाव जो आहे तो किती आहे आपल्या इकडे?
2: नक्कीच वाव आपल्याला म्हणता असण्यासाठी येईल की बघा, आपला जर आपण विचार केला आपल्या देशाचा तर साधारणतः उत्पन्न जेवढं काही आपल्याकडे होतं त्या उत्पन्नाच्या साधारण 2-3% एवढ्यावरच आपण प्रक्रिया करतो. याच्याच बरोबर विरुद्ध बाजूने जर विचार केला तर प्रगत जे देश आहेत ते देश साधारण त्यांच्याकडे उत्पादन होणारे जी काही फळं असतील किंवा भाजीपाला असेल तर ह्याच्यावरतीपैकी 70-80% उत्पादनावर प्रक्रिया करतात.
1: आपल्यापेक्षा त्यांच्याकडचं प्रमाण खूप जास्त
2: आहे आणि आपण जरी उत्पादनात 2 नंबरला असलो तरी पण आपण प्रक्रियेमध्ये बरेच जे आहेत ते अजून मागे आहोत. आणि याच्यामुळे आपण सहज बऱ्याचशा वेळेला आपण असं म्हणतो की जेवढं काही आपल्याकडे उत्पादन होतं त्यातलं 30-40% उत्पादन केवळ अयोग्य हाताळणी, साठवणूक किंवा प्रक्रियेच्या अभावी जे आहे ते खराब होतं, त्याचं नुकसान होतं. समजा जर आपण हेच 30-40% जे खराब होणारं उत्पादन आहे तर ह्याच्यावर आपण समजा जर चांगली प्रक्रिया केली तर याची नासाडी आहे, थांबेल आणि त्याच्या व्यतिरिक्त याच्यावर मूल्यवर्धन याचं केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसेही त्याच्यापासून मिळू शकतात.
1: दुहेरी फायदा आहे, नासाडी टाळेल आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ यामधून होऊ शकतो. सर, कोकणात उत्पादित होणाऱ्या फळांपासून कोणकोणते पदार्थ बनवता येऊ शकतात?
2: कोकणात उत्पादन होणारी जी फळं आहेत या फळांमध्ये औषधी किंवा पौष्टिक गुणधर्म जे आहेत याचा जर विचार केला आपण तर याच्या सर्वापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते नक्कीच आरोग्यास हितकारक असे आहेत. आता साधारण आपण आंबाचा विचार केला तर आंब्यामध्ये अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असतं. काजू जे आहेत काजूमध्ये पिष्टमय पदार्थ असतात. कोकम जे आहे आपल्याला माहिती आहे की ते शीतल आहे, पाचक आहे की पित्तनाशक आहे. किंवा करवंद असेल ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण चांगलं असतं. जांभूळ आहे, फणस आहे की याच्यामध्ये अ क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असतात. तर अशा प्रकारचे किंवा आवळा आहे ज्याला क जीवनसत्व ज्याच्यामध्ये आवळ्यामध्येही चांगलं असतं. तर ह्या सर्व फळांपासून आपल्याला चांगले मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येऊ शकतात आणि हे पदार्थ जे आहे ते आरोग्याला हितकारकही ठरू शकतील. प्रामुख्याने जर म्हणाला तर आंबा आपण जर म्हणाला तर आंब्यामध्ये आपण कच्चा आंबा अधिक पिकलेला आंबा या दोघांपासूनही आपण करतो. तसं पारंपरिक पद्धतीने आपण कच्च्या आंब्यापासून पन्हं आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडावासाठी करतो तसं आपण पन्हं बनवू शकतो. त्या व्यतिरिक्त आपण त्याच्या खारवलेल्या फोडी बनवू शकतो. लोणचं आपण बनवतोच. या व्यतिरिक्त आपण पिक्या आंब्यापासून जे आहे ते स्क्वॅश बनवू शकतो, गोड चटणी बनवू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपण पल्प बनवू शकतो. तर अशा आंब्यापासूनचे वेगवेगळे पदार्थ आहेत. त्यानंतर आमरस, आंब्याची पावडर पण आजकाल जे आहे त्यामध्ये पावडरही आंब्याच्या आपण रसाची बनवू शकतो. या व्यतिरिक्त काजूचं जे पीक आपल्याकडे कोकणामध्ये आहे त्याच्यामध्ये आपण काजूची जर बी काजू गर हा आपण सोडला तर आपण त्याचं बोंड जे आहे काजूचं

0: तर या बोंडाचा आपण विचार करत नाही. या बोंडामध्ये अतिशय पौष्टिक गुणधर्म आहेत आणि चांगले चांगले नाविन्यपूर्ण पदार्थ आपण त्याच्यापासून करू शकतो की ज्याच्यामध्ये त्याचं सरबत आहे काजूच्या बोंडाचं किंवा काजूच्या बोंडांपासून असणारी वेगवेगळ्या प्रकारच्या मुरांबा आहेत, जाम आहे, कँडी आहे, यासारखे पदार्थ जे आहेत तर हे आपण चांगल्या प्रकारे बनवू शकतो.
1: ज्याचा विचार आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात केला जात नाही.
0: उत्पादनाचा जर विचार केला कोकणामध्ये काजूच्या तर त्याच्यामध्ये जे काजूची बोंड आहे तिच्याकडे प्रक्रियायुक्त पदार्थ पण याच्यापासून बनवता येतील याचं म्हणजे याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेलं नाही. आपण जर लक्ष दिलं याच्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर आपण हे जे आहे त्याच्यापासून आर्थिक फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो.
1: बरोबर आहे.
0: याचाच व्यतिरिक्त समजा जर अजून आपण पदार्थ दुय्यम पदार्थांचं बोलायचं झालं तर चिकू आहे, कोकम आहे, फणस आहे तरी किंवा करवंद आहे त्यापासून आपण सरबत बनवू शकतो, जाम चांगल्या प्रकारचे बनवू शकतो, चटण्या बनवू शकतो किंवा त्याच्यापासून सरबत चांगली बनवू शकतो. तर ही सगळी पदार्थ जी आहेत ही सगळी पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे हा कच्चा माल कोकणामध्ये अमाप प्रमाणामध्ये येतो. फक्त अयोग्य हाताळणी असेल किंवा प्रक्रियेचा करण्याचं तेवढ्या प्रमाणात आपण प्रक्रिया न केल्यामुळे
1: त्या दृष्टीने या फळांकडे बघितलं
0: जात नाही. ते बघितलं गेलं तर शेतकऱ्यांना त्याच्यापासून नक्कीच फायदा होऊ शकतो.
1: नक्कीच. सर आता प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने कोकणाची बलस्थानं नेमकी कोणती आहेत?
0: हा प्रक्रिया उद्योगाला काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते आणि कोकण प्रदेशाचा जर आपण विचार केला तर कोकणामध्ये ही बलस्थानाचं आपण जर म्हणायचं झालं तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे काय की ह्या प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा जो कच्चा माल आहे या कच्च्या मालासाठी आवश्यक असणारी फळझाडांची लागवड कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे भरपूर कच्चा माल मिळण्याची शक्यता आहे. ही जी फळं आहेत ही बरीचशी पौष्टिक आहेत, त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. का बऱ्याचदा जसं आपण काजूच्या बोंडांचा मग असे म्हणालो की त्याचा वापर न केल्यामुळे त्याच्यापैकी जवळजवळ 95% उत्पादन जे आहे ते फुकट जातं. तर ते आपण जे आहे ते आपण त्याच्यापासून पदार्थ चांगले बनवू शकतो. मनुष्यबळाची उपलब्धता पण जी आहे ती चांगली आपल्याकडे आहे. बरेचसे महिला बचत गट जे आहेत असंख्य आहेत असे की जे कार्यरत आहेत पण पूर्ण वर्षभर चालतील अशा प्रकारचं समजा जर आपल्याला करायचं असेल तर त्यांचा वापर आपण या फळ प्रक्रियेसाठी करू शकतो. हे एक चांगलं बलस्थान आपल्याकडे आहे. आजकाल आपल्याला माहिती आहे की दळणवळणाच्या सोयी चांगल्या समाधानकारक उपलब्ध आहेत. त्यानंतर सरकारी योजना आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोकण म्हटल्यानंतर पर्यटन
1: हो
0: आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जे पर्यटक येतात तर ही एक चांगली बाजारपेठ आपल्याकडे कोकणामध्ये चालून आलेली आहे, ती उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचा जर विचार केला किंवा अगदी मुंबई पुण्यासारख्या बाजारपेठा ज्या आहेत त्या बाजारपेठा पण आपल्याला तशा म्हणाल्या तर आता जवळ आहेत. त्यामुळे आपण या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला नक्कीच ही आपली सगळी बलस्थानं आहेत. आणि या व्यतिरिक्त कोकण कृषी विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाकडे आमच्याकडे प्रक्रिया करण्याचं जे तंत्रज्ञान आहे ते उपलब्ध आहे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते देता येऊ शकतं.
1: बरोबर.
0: आणि मग जी अशी जमीन आहे की जी लागवड योग्य आहे पण पडीक आहे ती जमीन आपण या फळपिकांखाली आणू
1: शकतो
0: आणि आणून पण त्याच्यापासून उत्पादन घेऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर नक्कीच कोकणामध्ये जे आहे ते फळ प्रक्रिया उद्योग करण्यासाठी म्हणून वाव आहे.
1: सर आत्ताच तुम्ही बलस्थानं कोणती आहेत याविषयी खरंच खूप चांगली माहिती दिली. प्रक्रिया उद्योग हा यशस्वी करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे?
0: हा प्रक्रिया उद्योग समजा जर आपल्याला सुरू करायचा असेल तर मुळात त्याचा कच्चा माल हा फार महत्त्वाचा आहे. आणि मग कच्चा माल म्हणजे कसं तर जो पदार्थ आपण बनवणार असू तर त्या पदार्थाला आवश्यक असणाऱ्या प्रमाणीकरणाची किंवा आवश्यक असणाऱ्या जे घटक असतील त्या घटकांची निवड जसं समजा आता आंबा आहे, आंब्यापासून लोणचं बनवायचं तर आता विद्यापीठाने आमच्याकडे कोकण रुची नावाची खास लोणक्यासाठी म्हणून जात विकसित केलेली आहे. तर अशा प्रकारे त्या प्रक्रिया पदार्थ तयार करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचे काही समजा जाती असतील ज्या शोध लावलेल्या असतील तर त्याचा वापर आपण केला पाहिजे.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट म्हणजे की प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारे जी काही आपण फळं निवडू तर ही फळं जी आहे ती योग्य पक्वतेची असली पाहिजेत. म्हणजे अति कच्ची असता का म्हणे किंवा जास्त खराब झालेली किंवा जास्त पिकलेली असता का म्हणे. दुसरी गोष्ट म्हणजे की अन्न औषध प्रशासनाचा जे आहे त्याच्यामध्ये रासायनिक घटकांचं प्रमाणीकरण केलेलं असतं तर त्यांच्या नियमानुसारच आपण घटकांचा वापर जो आहे तो करणं आपल्याला आवश्यक आहे. नंतर कच्चा माल जो आहे तो फॅक्टरीमध्ये आल्यापासून ते अगदी ते पदार्थ विक्री होईपर्यंत वेगवेगळ्या रोगजंतूंचा प्रादुर्भाव जो होतो तो टाळण्यासाठी आपण आपल्या केंद्रामध्ये स्वच्छता राखायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे हायजेनिक कंडिशन्स आपण तिथे ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण जे काही पदार्थ तयार करू त्या पदार्थाला बऱ्याचशा वेळेला काय होतं की ते प्रमाणीकरण आपलं बरोबर केलं जात नाही. उदाहरणार्थ समजा काही उष्णता देणं असते पदार्थांना किंवा ते किती तापमानाला किती वेळासाठी द्यायचं तर ह्या गोष्टीचं काटेकोरपणे जर पालन केलं तर

0: पदार्थही चांगला राहील, आरोग्यालाही चांगलं राहील. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की त्याच्यामध्ये असणारे जे काही गुणधर्म आहेत त्याचा पण नाश होणार नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे आपण बऱ्याचशा वेळेला काय होतं की जे काही फळांची सरबतं असतात किंवा त्याला स्टरीलाइज केलं जातं, तर असे काही नियम आहेत की ते करू नये. त्यामुळे
1: बरोबर.
0: अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत की या गोष्टींचा आपण चांगला विचार करायला पाहिजे की या फळ प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी आवश्यक अशा विचार घ्यावायच्या गोष्टी आहेत.
1: बरोबर आहे. म्हणजे जर एखाद्याला फळ प्रक्रिया उद्योग करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी त्याने काटेकोरपणे अभ्यासणं खूप गरजेचं आहे. आता कोकणात फळ प्रक्रिया उद्योगाला असणाऱ्या ज्या संधी आहेत त्याविषयी आम्हाला सांगा.
0: संधी नक्कीच आहेत. आपण मगाशीच म्हणालो त्याप्रमाणे कच्च्या मालाची उपलब्धता आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर ह्या कच्चा माल म्हणजे फळं वगैरे जे असतील तर त्याच्यामध्ये पौष्टिकता आणि औषधी गुणधर्म चांगल्या प्रमाणात आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण बघितली असाल मागील काही वर्षापासून, अगदी म्हणजे विशेष सांगायचं झालं तर कोविडच्या काळापासून, की माणसाचा आरोग्याप्रती असणारी जी जागरूकता आहे ती बऱ्यापैकी वाढलेली आहे. त्यामुळे माणसं पौष्टिक खाण्याकडे त्याचा कल जो आहे तो जास्त आहे. आणि मग त्याला आपण या प्रकारची पौष्टिक जी फळं आहेत त्याचं जर रूपांतर आपण पदार्थांमध्ये केलं तर चांगली बाजारपेठ आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतर आपल्याकडे फळ प्रक्रियेचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी आहे आणि ही कमी असलेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. त्यानंतर तंत्रज्ञान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे आपल्याकडे. यंत्रसामुग्री आजकाल मनुष्यबळाची कमतरता काही ठिकाणी भासू शकते, त्यामुळे चांगले आणि अगदी माणसाचा जास्त कमीत कमी हात लागेल अशा प्रकारे अगदी चांगल्या प्रकारचे समजा जर आपल्याला पदार्थ तयार करायचे असतील तर त्याप्रमाणे अगदी अद्ययावत अशा मशीनरीज आपण यंत्रसामुग्री उपलब्ध आहेत. बाजारपेठेमध्ये वाढती मागणी तर आहेत. महिलांचे बचत गट आहेत की जे याच्यामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतात. त्यानंतर लागवड योग्यची जमीन आहे जी आता नाही तीही आपण आणू शकतो. तर असे एक ना असंख्य मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांचा आपण जर विचार केला तर कोकणामध्ये या फळ प्रक्रिया उद्योगाला नक्कीच चांगली संधी आहे.
1: नक्कीच. सर, तुम्ही संधींविषयी सांगितलं पण कोणताही व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो तर त्याच्यापुढे आव्हानं सुद्धा असतात. तर फळ प्रक्रिया उद्योग सुरू करताना कोकणामध्ये त्या अनुषंगाने कोणती आव्हानं येऊ शकतात?
0: ते चांगला प्रश्न आहे हा, की जरी या सगळ्याला संधी असेल चांगला वाव असेल तरी आव्हानही नक्कीच आहेत. बरीचशी जी कोकणामध्ये उत्पादित होणारी फळपिकं आहेत ही हंगामी स्वरूपाची आहेत, त्यामुळे याची उपलब्धता जी आहे कच्च्या मालाची उपलब्धता ही वर्षातल्या एका विशिष्ट हंगामामध्येच असते. त्यामुळे आपल्याला ज्या हंगामामध्ये त्याचं उत्पादन होतं त्यापासून वर्षभर प्रक्रिया करायची असेल तर एक साठवून ठेवणं हे एक मोठं तसं आव्हान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की सहकारी तत्वांवरचे प्रक्रिया उद्योग जे आहेत त्याचा अभाव तसा आपल्याला
1: बराच अभाव
0: आहे. त्यानंतर एखाद्या समजा जर एखादा गट असेल एखादं गाव असेल त्यांनी ठरवलं की बाबा आपण असा प्रक्रियायुक्त पदार्थ करायचा, मग त्याच्यामध्ये असणारे पौष्टिक गुणधर्म आहेत हे पौष्टिक गुणधर्म तपासायचे कुठे, तर या तशासाठी जे दर्जा निदान प्रयोगशाळा जी आहे किंवा नियमन प्रयोगशाळा जी आहे या प्रयोगशाळांची कमतरता आपल्याकडे आहे. एक आव्हानच आहे तसं की आपण ते जाऊन करून आणणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रशिक्षित मनुष्यबळ जे आहे ते ज्या प्रकारे शास्त्रीय माहिती घेऊन प्रशिक्षित व्हायला पाहिजे तर ते प्रशिक्षित मनुष्यबळ थोडस
1: आधीच आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे.
0: हा,
1: त्यात प्रशिक्षित माणसं मिळणं हे कमी आहे.
0: आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट शीतसाखळी ज्याला आपण कोल्ड स्टोरेज चेन म्हणतो शीतसाखळीचा अभाव जो आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये जो आहे तो आहे. आणखीन मगाशी तुम्हाला जसं आपण म्हणालो की पर्यटक येतात मग आपण त्या आरोग्याप्रती जागरूकता असते मग आपण काय करतो की त्यांना ते म्हणजे ते पदार्थ सहजासहजी ते आरोग्याला चांगले असल्यामुळे घेतले जातात. पण याचा अर्थ असा आहे की आपणही आपली जबाबदारी एखादे पॅकेजिंग असेल किंवा त्याचं ठेवणं स्वच्छता असेल त्याच्यामध्ये वाढली पाहिजे. जेवढं जास्तीत जास्त चांगलं हायजिनिक म्हणा किंवा जास्तीत जास्त आकर्षक असं आपल्याला पॅकेजिंग करता आलं तर ते अजूनही बाजारपेठ वाढण्याची चांगली संधी जी आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे चांगलं आवेष्टन चांगलं लेबलिंग करणं त्याच्यावर माहिती देणं या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
1: या आव्हानांना सुद्धा आपल्याकडे उपाय आहेत, फक्त ते अंमलात आणले पाहिजेत आपण. सर, फळ प्रक्रिया उद्योग जर एखाद्याला सुरू करायचा असेल तर त्या उद्योजकाने काय करणं आवश्यक आहे?
0: हा हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण उद्योग सुरू करण्याच्या आधी काही बाबींचा विचार करणं जो आहे तो अनिवार्य आहे.
1: बरोबर.
0: ज्याच्यामध्ये समजा जर नियोजनातच चूक झाली तर मग त्याचे परिणाम आपल्याला दूरगामी सहन करावे लागतात. आणि त्यामुळे काही बाबींचा विचार आपण उद्योग सुरू करण्यापूर्वीच करणं आवश्यक आहे की ज्याच्यामध्ये फळ प्रक्रियेविषयीची तांत्रिक माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: दुसरं आहे की फळ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अन्न सुरक्षा आणि भारतीय मानक प्राधिकरण जे आहे तर त्यांचा परवाना घेणं आवश्यक आहे. तेव्हा आजकाल आपल्याला ऑनलाईन पद्धतीने

0: ही मिळतो, पण ते परवाना घेणं आवश्यक आहे. तर आपण जे पदार्थ करण्याच्या आधी बाजारपेठेचं सर्वेक्षण फार आवश्यक आहे की काय कोणत्या पदार्थांना कोणत्या हंगामामध्ये कोणत्या भागामध्ये मागणी आहे,
1: बरोबर,
0: कशा स्वरूपामध्ये मागणी आहे, याचं सर्वेक्षण फार आवश्यक आहे. त्यानंतर कच्च्या मालाची उपलब्धता कुठे आहे, कशी आहे, किंवा इतर मूलभूत सोयी जी एखादा उद्योग सुरू करताना लागतं, उदाहरणार्थ पाणी असेल, विद्युत पुरवठा असेल, किंवा मजुरांची उपलब्धता कशी आहे, या गोष्टींचा विचार जो आहे तो आपण प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या आधी आवश्यक आहे. भांडवल कसं मिळेल, सरकारी अनुदान आहे की नाही,
1: बरोबर,
0: किंवा आपल्याबरोबर अजून ह्या स्पर्धेमध्ये आपल्याच भागामध्ये कोण कोण आहेत, तर ह्या सगळ्या बाबींचा विचार करून मग आपण त्या उद्योगामध्ये पडणं म्हणजे त्या उद्योगात सुरू करणं हे फार आवश्यक आहे.
1: खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यांचा विचार करणं मात्र आवश्यक आहे.
0: हो
1: सर, बाजारपेठेचा विचार करता उद्योजकांनी कोणत्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे? आत्ता तुम्ही बाजारपेठेचं सर्वेक्षण केलं पाहिजे असं म्हणाला होतात, तर त्या अनुषंगाने.
0: हां, म्हणजे बघा कसं की सर्वेक्षण करायला पाहिजे म्हणजे कोणत्या पदार्थाची कोणत्या फळाची जास्त मागणी आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. बाजारपेठेतील स्पर्धा म्हणजे आता समजा जर आपल्याला लोणचं करायचं, एक उदाहरण घेऊ आपण, तर आंब्याचं लिंबाचं लोणचं सगळीकडे होतं, फणसाचं लोणचं होतं का
1: नाही,
0: किंवा जायफळाच्या सालीचं लोणचं होतं का,
1: फार प्रमाणात होत नाही.
0: मग अशा प्रकारचे जे नाविन्यपूर्ण पदार्थ असतील, जे आरोग्यालाही चांगले असतील आणि जे बाजारामध्ये नाही आहेत, मग अशा पदार्थांना नक्कीच मागणी जास्त असणार.
1: नक्कीच.
0: मग ह्याचं समजा जर अशा हे उदाहरण दाखल झालं, पण अशा प्रकारचे समजा जर आपल्याला काही नाविन्यपूर्ण पदार्थ करता आले, तर मग ते बाजारपेठेमध्ये आपल्याला स्पर्धेमध्ये आपण टिकून राहू शकतो.
1: बरोबर.
0: त्यानंतर प्रक्रियायुक्त पदार्थांची मागणी कोणती आहे, कोणत्या निविष्ट आपल्याला त्याच्यासाठी लागतात, किंवा नवनवीन पदार्थ तयार करायचे की त्याच्याबरोबर तुम्हाला चांगलं पॅकेजिंग आवेष्टन चांगलं करता आलं पाहिजे, चांगले लेबलिंग करता आलं पाहिजे, चांगलं ठेवायला डिस्प्ले चांगला पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करणं आवश्यक आहे.
1: किंवा तुमच्या मालाची जाहिरात सुद्धा, आज जाहिरातीचं युग आहे त्यामुळे ती सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करता आली पाहिजे.
0: बरोबर.
1: या सगळ्या गोष्टींचा विचार उद्योजकांनी केला पाहिजे. सर, प्रशिक्षण हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की कोकण कृषी विद्यापीठामध्ये हे प्रशिक्षण उपलब्ध आहे, तर या प्रशिक्षणाचं महत्त्व किती आहे?
0: प्रशिक्षणाचं महत्त्व हे उद्योग सुरू करताना अनन्यसाधारण आहे. कारण काय आहे की एखादा उद्योग आपल्याला सुरू करायचा असेल तर त्याच्यातली शास्त्रीय माहिती व्यवस्थित समजावून घेणं, आत्मसात करणं आणि मग त्याचं अनुकरण करून आपण उद्योग एखादा चालू करणं हे अत्यंत महत्त्वाचं, यशाची पहिली पायरी म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा वर्षी कसं असतं की माणसाचा एक स्वभाव आहे, कोणताही माणूस एखादी गोष्ट ज्यावेळी पहिल्यांदा ऐकतो त्यावेळी तो त्याच्यावरती 50% विश्वास ठेवतो, ती बघतो त्यावेळी तो 75% विश्वास ठेवतो, आणि ती स्वतः जेव्हा करतो त्यावेळी त्याचा
1: 100%
0: जातो. आणि मग प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला हाच विश्वास यांचा जो आहे 50%वरून 100% न्यायला मदत होते. प्रशिक्षण जर आपण घेतो तर अतिशय सूक्ष्म छोट्या छोट्या गोष्टी आहेत की या गोष्टी वित्त पुरवठा कुठनं होतो, परवाना त्याचा कसा घ्यायचा, कशी फळं निवडायचीत, कुठे ठेवायचीत, कशी प्रक्रिया करायची, या सगळ्या बारक्या बारक्या गोष्टींचं जे आहे ते प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण जे आहे ते आत्मसात ज्ञान करतो. आणि याच्यासाठी बऱ्याचशा यंत्रणा आहेत. आता विद्यापीठामध्ये जर तुम्ही विचार केलात तर आमच्याकडे फळ प्रक्रियेवर 3 दिवसाचं, 5 दिवसाचं, 7 दिवसाचे असे वेगवेगळे प्रशिक्षण उपलब्ध आहेत की ज्या माध्यमातून आपण प्रशिक्षण घेऊ शकतो. हे विद्यापीठ स्तरावर झालं. या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोकणाच्या कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत आणि जिल्हानिहाय असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पण आपल्याला फळ प्रक्रियेची प्रशिक्षण जी आहेत ते आपण जर आपण त्यांच्याकडे मागणी केली तर आपल्याला एक विशेष बाब म्हणून मिळू शकतात. तर त्यामुळे प्रशिक्षण देणाऱ्या यंत्रणा आहेत, फक्त पुढे येऊन प्रशिक्षण जर आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे समजा जर केलं तर शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील, बँकेचे वेगवेगळे वित्त पुरवठाच्या योजना असतील किंवा अनुदान असतील, तर या सगळ्यांचा वापर करून एक चांगला उद्योग आपण कोकणामध्ये करू शकतो.
1: बरोबर. सर, तुम्ही आता प्रशिक्षण कुठे कुठे उपलब्ध होऊ शकते याविषयी सांगितलं, पण हे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी संपर्क कसा साधायचा आहे, त्यासाठी काही वेबसाईट आहे का?
0: हा, वेबसाईट म्हणजे असं आहे की आमच्या कोकण कृषी विद्यापीठाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपण आमची सगळी माहिती आणि आमचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते दिलेले आहेत. याच्यामध्ये संचालक विस्तार शिक्षण म्हणून आमच्याकडे विस्तार शिक्षण संचालनालय आहे, तर त्यांच्याकडे आपण दूरध्वनीद्वारे किंवा ईमेलद्वारे समजा जर आपली मागणी नोंदवली तर मग त्या भागातील जवळचं जे कुठलं केंद्र असेल त्या केंद्रामध्ये आपल्याला प्रशिक्षण देण्याची व्यवस्था
1: केली जाते.
0: समजा जर ती तिथे उपलब्ध असेल तर मग दापोलीमध्ये आमच्या मुख्यालयामध्ये जिथे व्यवस्था आहे तिथेही प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे आजकाल वेगवेगळ्या माध्यमातून बरेचसे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, बरेचसे खासगी

0: फेसबुक असा म्हणजे दूरध्वनी नंबर आहेत किंवा ऑफिसचे मेल आहेत, ह्याच्यावरती समजा जर शेतकऱ्यांनी
1: संपर्क
0: साधला तर त्यांचं प्रशिक्षणाची व्यवस्था आपल्याला विद्यापीठामार्फत करता येते.
1: सर, आता जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल याविषयी?
0: शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून फळ प्रक्रिया उद्योग हा अत्यंत महत्वाचा असा एक दुवा आहे. कोकणात होणारी जी काही उत्पादित फळ पिकं आहेत, त्या फळ पिकांमध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक प्रक्रियायुक्त पदार्थ बनवणे आणि त्याचं चांगलं सादरीकरण करणं, आकर्षक पॅकेजिंग असेल किंवा वेस्टर्न म्हणतो आपण त्या लेबलिंग असेल, याची जर आपण काळजी घेतली आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मनुष्यबळ जर विकसित झालं, तर कोकणामध्ये अतिशय चांगले दर्जेदार गुणवत्तापूर्वक असे प्रक्रिया उद्योग निर्माण होतील.
1: बरोबर.
0: आणि काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी आत्ताच फळ प्रक्रियाकडे उद्योगाकडे वळणं अत्यंत आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर फळ प्रक्रिया उद्योग समजा जर कोकणात सुरू झाले तर रोजगार निर्मिती होईल, त्याचबरोबर ही जी प्रक्रियेच्या अभावाने होणारी फळांची किंवा भाजीपाल्याची नासाडी आहे ती आपण अतिशय चांगल्या प्रकारे मूल्यवर्धित करू शकू.
1: बरोबर.
0: त्यामुळे फळ प्रक्रिया उद्योग जो आहे तो उद्योग कोकणामध्ये सुरू होणं ही काळाची गरज आहे आणि त्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याच्या म्हणजे ह्या उद्योग सुरू करावा असं त्यांना विनंती आहे.
1: नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सर म्हणाले त्याप्रमाणे मूल्यवर्धित पदार्थ किंवा हे जे प्रक्रिया व्यवसाय आहेत याच्याकडे तुम्ही वळणं ही आजची खरोखरच काळाची गरज आहे, कारण त्यातूनही तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होणार आहे. आणि दिवसेंदिवस आपण बघतोय की परिस्थिती खूप वेगाने बदलते आहे आणि शेती टिकवून ठेवायची आहे, त्याच शेतीबरोबर आपलं जे व्यवसाय आहेत तेही आपल्याला टिकवून ठेवायचे आहेत. तेव्हा या फळांच्या मूल्यवर्धनाकडे एक व्यवसाय म्हणून तुम्ही बघा आणि त्या दृष्टीने त्याचा विचार करा. सर, तुम्ही इथे आलात आणि याविषयी खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.
2: मूल्यवर्धनातून समृद्धीकडे फळ प्रक्रिया उद्योग ही डॉक्टर मंदार खानविलकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. निवेदन होतं विद्या तावडे यांचं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, उद्या सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आपण ऐकाल. याचं लेखन अमोल पालये यांचं. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम आमचं घर आमचं शेत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

श्रोते हो, पावसाळे दरम्यान विजेबाबत नेमकी कोणती काळजी घ्यावी याविषयी आता जाणून घेऊया. पावसाळ्यात कोणत्याही वीज वाहून नेणाऱ्या विद्युत खांबाला, फीडर पिलरला, स्ट्रीट लाईटच्या खांबाला, रोहित्राला आणि इतर उपकरणाला स्पर्श करू नये. या सूचना विशेष करून आपल्या मुलांना आवर्जून द्या. आपल्या परिसरात विजेचा दोष निदर्शनाला आल्यास त्वरित महावितरणाच्या आपत्कालीन विभागाला संपर्क करा.

वीज गेल्यावर 10 ते 15 मिनिटं वाट बघा, त्यानंतरच कार्यालयाला संपर्क करा, कारण वीज गेल्याची माहिती मिळण्यास काही वेळ जातो आणि फोन विनाकारण एंगेज राहिल्यामुळे कारण समजण्यास उशीर होतो. आपल्या घरातील उपकरणाला योग्य अर्थिंग करून घ्या आणि घरामध्ये इलेक्ट्रिकल सर्किट ब्रेकर बसवून घ्या. घरातील वीज उपकरणांमधील बिघाड योग्य वेळी तज्ज्ञ व्यक्तींकडून तपासून घ्या. तेव्हा श्रोते हो,

इलेक्ट्रिकल सर्किट ब्रेकर बसवून घ्या. घरातील वीज उपकरणांमधील बिघाड योग्य वेळी तज्ज्ञ व्यक्तींकडून तपासून घ्या. तेव्हा श्रोते हो, या काही सूचना पाळा आणि होणारी हानी टाळा.

0: 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे. या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे. खासगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे. सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं. कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या

0: झालेल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे. जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला, तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-2021 या कालावधीमध्ये देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-2024 काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासन देखील भरणे यांनी दिलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10 अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली

0: आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये रोनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगेट रॉय याचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14 आणि 21-10 अशी मात केली. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री कॅनडातल्या व्हँक्युअर येथे कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल. भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल. वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो, आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे, असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयीची सहिष्णुता, योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला. तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3° सेल्सिअसवरती पोहोचलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून $74 आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम.

राम मराठे यांनी गायलेलं गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद ऐकलत संशय कल्लोळ या नाटकातलं। कार्यक्रमात यानंतर काकासाहेब खाडीलकर यांचं विद्याहरण या नाटकातलं पद ऐकूया। गायिका आहेत माणिक वर्मा।

शरद गोखले यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद ऐकलं स्वरसम्राज्ञी या नाटकातलं. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर कोणे एके काळी या नाटकातलं पद ऐकूया. पदरचना आहे मोग रांगणेकर यांची आणि गायले ज्योत्स्ना भोळे यांनी.

वरवंचना या नाटकातलं शांताराम कामत यांनी गायलेलं नाट्यपद ऐकलं आणि या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 9:45 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 9:15 समाचार संध्या.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा कार्यक्रमात सुरुवातीला किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत। हे गीत संगीत पथक केलंय राहुल देव बर्मन यांनी आणि चित्रपट आहे कटी पतंग।

आनंद बक्षी यांचं आणखी एक गीत राहुल देवर्मन यांनीच संगीतबद्ध केलेलं हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातलं, आणि गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि किशोर कुमार.

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सायटिका आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्य कीर्ती गुर्जर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
1: सायटिकासाठी आयुर्वेदामध्ये गृध्रसी असं नाव आलेलं आहे आणि 80 वातविकार सांगितलेले आहेत. या वातविकारांपैकी एक असा गृध्रसी असा आजार सांगितलेला आहे.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

ब्लॅकमेल या चित्रपटातलं हे गाणं होतं राजेंद्र कृष्ण यांचं. कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलं होतं किशोर कुमार यांनी. श्रोते हो, रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं साहिर यांचं. संगीतबद्ध केलंय खय्याम यांनी आणि चित्रपट आहे कभी कभी.

0: श्रोते हो, यंदा पावसानं आपल्याला खूप प्रतीक्षा करायला लावली, त्यात त्याचं यंदाचं प्रमाणही कमी असेल असं सांगितलं जात आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत आहेत ते अल निनो प्रवाह. हे अल निनो प्रवाह काय आहेत हे जाणून घेण्यासाठीच आम्ही इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भूगोलतज्ञ डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांना.
1: आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की अल निनो एकटं काही करत नाही, म्हणजे भारताच्या परिसरातल्या सगळ्या ठिकाणी जो पाऊस येतो त्याच्यामध्ये अल निनोच फक्त काम करत नाही तर इतर अनेक घटक काम करत असतात. त्यातला अल निनो हा यावर्षी प्रतिकूल असणार आहे भारतीय पावसाच्या प्रमाणाकरता आणि भारतामध्ये कमी पाऊस पडणारे ही वस्तुस्थिती आहे. मान्सून वरती प्रभाव टाकणारे अनेक आहेत, त्यातल्या वाईट असं आहे की अल निनो हा उरलेल्यांना प्रभावित करतो.
0: तेव्हा श्रोते हो, आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या या अल निनो प्रवाहांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत अनघा मगदूम आणि सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्ट्स वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.

आशा भोसले यांनी गायलेलं लोफर या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीताबरोबरच रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत। आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आज उस्ताद अमजद अली खान यांनी सरोदवादनात सादर केलेला राग चंद्रकौस ऐकूया।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अमजद अली खान यांनी सरोदवादनात सादर केलेला राग चंद्रकौस ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, याच कार्यक्रमात उद्या रात्री 10:30 वाजता पंडित जसराज यांनी गायलेला राग मारवा आपण ऐकू शकाल.

यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: through official channels and follow all safety advisories. In the FIFA World Cup, Canada will take on Switzerland in Group B match at Vancouver in Canada tonight. The match is scheduled to begin at 12:30 a.m. IST. In another fixture, Bosnia and Herzegovina will face Qatar at Seattle Stadium in Washington. And that is the end of this news bulletin.
1: दोनशे बासष्ट पूर्णांक 47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झालेत. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. श्रोते हो, पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55